नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. 537.6 मीटर्स या मध्यम लहरीवर तसंच 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचप्रमाणे FM 103.6 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र. आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 1 ज्येष्ठ शके 1948 दिनांक 22 मे 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीबरोबरच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रसारणात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीनं होत आहे. ऐकूया शहनाईवर वाजवलेला राग आसावरी.

श्रोते हो, आताच आपण रीता आगाते यांनी गायलेलं संत तुकाराम महाराजांची रचना ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संगीता अरण्यक यांनी गायलेली संत नामदेव महाराजांची रचना.

वसंत देशपांडे यांनी गायलेला हा अभंग होता संत एकनाथ महाराजांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे समूहगीत वसंत बापट यांचं आणि याला संगीतबद्ध केलं आहे कानू घोष यांनी.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेल्या समूह स्वरातील गीतासोबतच मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. सकाळचे 6:30 वाजले आहेत. जगूया आनंदी.

0: मग जगण्याची अमर्याद अनुभूती.
1: नमस्कार श्रोते हो, जगूया आनंदी या कार्यक्रमात मी स्मुग्धा माळी आज तुमच्या सोबत. श्रोते हो, आज 22 मे अर्थात जैविक विविधता दिन अर्थात सजीव सृष्टीतील जैवविविधतेनं आणि त्याचं संवर्धन याबाबत जागरूकता निर्माण करण्याबाबतचा आजचा हा दिवस. तसं बघायला गेलं तर आपल्या आजूबाजूची पसरलेली सजीव सृष्टी आपल्या अस्तित्वाची पहिली ओळख आहे, पहिली पायरी आहे. सजीव सृष्टीचं महत्त्व आपल्या पूर्वजांपासून चालत आलेलं आहे. अगदी आपल्या संतांनी त्यांच्या ओव्यांमधून अभंगांमधून सतत सर्वसामान्य माणसाची नाळ या सजीव सृष्टीशी निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वश्रुत अभंग, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती, हा तुकाराम महाराजांचा अभंग आपण सर्वांनाच माहिती आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही आपल्याशी जोडलेली आहे. आपण फक्त माणसाशी नाही तर निसर्गाशीही आपल्या सभोवतीच्या सृष्टीशीही जोडलेलो आहोत. म्हणून माणसांनी म्हणजेच आपण ह्या चराचराशी जोडलेल्या प्रत्येक सजीवाशी प्रेमानं आणि आपुलकीनं वागलं गेलं पाहिजे. ही चराचर सृष्टी तिच्या प्रत्येक वळणावर मनुष्य जीवाला काही ना काही देतच असते. तिच्या अस्तित्वावरच आपलं अवघं आयुष्य अवलंबून आहे हे आपण विसरता कामा नये. आज काँक्रीटीकरणाच्या नादात जंगलाच्या जंगलं छाटली जात आहेत, खाड्यांमध्ये भराव टाकले जात आहेत, खारफुटीची जंगलं समूळ नष्ट केली जात आहेत. आज या जंगल खाडी यावर कितीतरी लाखो जीवांचं, पक्ष्यांचं, प्राण्यांचं अस्तित्व अवलंबून आहे. त्यांना जीवन देणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. झाडं लावा, झाडं जगवा आणि त्याबरोबरच आपलं अस्तित्व टिकवा असं म्हणायची आता वेळ आली आहे. सढळ हस्ते आपल्याला आनंद देणारा हा निसर्ग आणि ही सजीव सृष्टी जगूया, जोपासूया आणि आपलं जगणं आनंदी करूया.

आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. सकाळचे 6:35 आणि 10 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया आजच्या अस्मिता वाहिनीच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 वाजता कृषीवाणी, यात फुलांचं काढणीनंतरचं व्यवस्थापन. त्यापूर्वी सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा, बुलिंग आणि शालेय वातावरण. तज्ज्ञ आहेत डॉक्टर हर्षल वाघ. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर, हरित घर. सहभाग आहे डॉक्टर मनोज पाटील. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे. सकाळी 7 वाजता आणि दुपारी 1:55 आईसी अक्षरे रसिके. पान उलटताना या मालेत गणेश मतकरी यांच्या एअरफोन्स या कथासंग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम शिवसृष्टी. सकाळी 9 वाजता अज्ञात मुंबई क्रमशः वाचन, भाग 12 लेखक नितीन साळुंखे. सकाळी 9:30 एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. सकाळी 10:20 गांधी वंदना, असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. सकाळी 11:05 आपली आवड. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ, यात कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं, भाग 10. त्यानंतर आजची रेसिपी, मूग स्प्राउट चाट आणि समाजसेविका अनिता बोर्डे यांची.

0: मुलाखत ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. दुपारी 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून, संध्याकाळी 5:30 युववाणी यात आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त माहिती आणि आशा भोसले यांचा सुरेल प्रवास गाण्यांसोबत. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. संध्याकाळी 6:30 स्वस्थ भारत, किन्नरांच्या आरोग्याविषयक तक्रारी आणि निवारण याविषयी डॉक्टर प्रणव सदावर्ते यांची मुलाखत ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. संध्याकाळी 7:30 माझावर माझे शिवार यात राज्यस्तरीय कृषी प्रसारणात शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचं नियोजन याविषयी आनंद कारले यांची मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे. रात्री 7:15 लोकसंगीत यात संतोष दिवसकर आणि सहकारी यांनी सादर केलेली भजनं आपण ऐकू शकाल. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 सुरेंद्र नार्वेकर यांचं संतुरवादन राग बैरागी, दुपारी 2:30 जयश्री वैष्णव यांचं गायन राग मुलतानी, संध्याकाळी 5:02 पंडित शिरीष भालेराव यांचं व्हायोलिन वादन राग पुरिया, रात्री 10:00 पंडित शिरीष भालेराव यांचं व्हायोलिन वादन राग मिश्र खमाज हे दोन्ही कार्यक्रम नागपूर केंद्रावरून प्रसारित होतील, आणि रात्री 10:30 पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं बासरी वादन राग मिश्र खमाज. हे होते आजचे अस्मिता वाहिनीचे ठळक कार्यक्रम. यानंतर ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून आज पहाटे 5:00 मिळालेल्या माहितीनुसार काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज इथं 35 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. किमान तापमान कुलाबा इथं 27 आणि सांताक्रूज इथं 28 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथं 83% इतकी नोंदवली गेली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ असेल. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणताही इशारा नाही, परंतु 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरामध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि वादळात हा वेग 60 किलोमीटर प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:40 होत आहेत. कृषीवाणी ऐकूया फुलांचं काढणीनंतरचं व्यवस्थापन.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, फुलांच्या उत्पादना इतकंच फुलांच्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनाला महत्व आहे. काढणीपश्चात तंत्रज्ञानात फुलं केव्हा आणि कोणत्या अवस्थेत असताना काढावी इथून सुरुवात होते. त्यानंतर फुलांची स्वच्छता, प्रतवारी, बंश तयार करणं, प्रक्रिया, पॅकिंग, वाहतूक, विक्री इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. फुलंही नाजूक असतात, शिवाय टिकाऊपणा कमी असतो, त्यामुळे काढणीपश्चात व्यवस्थापनावर लक्ष देणं आवश्यक आहे. फुलांचा टिकाऊपणा बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतो. फुलं तोडायच्या अगोदर सूर्यप्रकाश भरपूर होता का, किंवा आर्द्रता तापमान कसं होतं, जमीन कशी आहे, पाणी पुरवठा योग्य होता का, कीड रोगांचा प्रादुर्भाव जास्त नव्हता, बाजारपेठेतल्या मागणीनुसार फुलपिकं आणि त्यांची जात आहे का, या सगळ्या गोष्टी फुलांच्या गुणवत्तेच्या दृष्टीने आणि बाजाराच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असतात. फुलं नेहमी लवकर सकाळी किंवा संध्याकाळी उशिरा तोडावीत. दांड्याची फुलं तोडण्यासाठी धारदार हत्याराचा वापर करावा. कापताना तिरकस कापावी. इतर फुलं हातांनी तोडावीत. प्रत्येक फुलाची तोडणीची

0: ची मुहूर्त मेढ रोवायची असं ठरलं. बाबासाहेबांनी मला सांगितलं, जगदीशराव तुमची असते कुदळ. मी अतिशय लाजरा झालो. ही धुरा तुम्हालाच सर्वांना पुढे न्यायची आहे आणि शिवसृष्टी उभी करायची आहे. पहिल्या टप्प्याचं काम जवळपास 6 वर्ष चाललं. खर्च आला 60 कोटी रुपये.
1: बापरे.
0: हा सर्व खर्च कोणाचीही मदत न घेता आम्ही सर्व विश्वस्तांनी असं ठरवलं की आपण आपल्याच उभ्या राहिलेल्या पैशातन हा पहिला टप्पा पूर्ण करू. आता हे पैसे कुठनं उभे राहिले? तर जाणता राजा या महानाट्यामध्ये आमची असंख्य कलाकार सुरुवातीपासून जे काम करतात, अगदी अल्प मानधनांवरती त्यांनी हे काम केलं. बाबासाहेबांची 12,000 व्याख्यानं झाली, त्यातनं काही निधी उभा केला. त्या व्यतिरिक्त 1,000वा जाणताराजाचा कार्यक्रम आम्ही बीकेसीच्या ग्राउंडवरती मुंबईला हूज हू अशा 400 उद्योजक आणि कलाकारांना बोलवून केला, त्यातनं काही पैसे उभे राहिले. 1,001वा कार्यक्रम आम्ही पुण्याच्या शिवसृष्टीच्या प्रांगणात केला, तिथे पुण्यातली मंडळी आणली, बोलवली, त्यांच्याकडनं काही निधी उभा केला. आणि 1,002वा जाणता राजाचा कार्यक्रम लंडनच्या जवळ वेम्बली स्टेडियम मध्ये अनेक्स मध्ये आम्ही जाणता राजाचा कार्यक्रम इथनं जवळपास 45 कलाकार घेऊन जाऊन तिथे केला, त्यातनं काही निधी उभा केला. असे 60 कोटी रुपये उभे करून आम्ही हा पहिला टप्पा पूर्ण केला.
1: आणि श्रोते हो, या शिवसृष्टीचे पुढचेही टप्पे आता पूर्ण झालेले आहेत. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात शिवसृष्टी. सकाळचे 7:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा.

श्रोत्या आताचा पण निनाद आजगावकर यांनी गायलेली विंदा करंदीकर यांची रचना ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृष्णा कल्ले यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. सकाळचे 7:55 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम रक्तगाथा.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी संबंधित असतील असं नाही.
2: रक्तगाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोटस हॉस्पिटल, विद्याविकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. नमस्कार श्रोते हो, रक्तगाथा या कार्यक्रमात मी सुप्रिया देवघरे आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजही आहेत आपल्या सोबत लोटस हॉस्पिटलचे डॉक्टर प्रितेश जुनागडे सर. कार्यक्रमात डॉक्टर आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार.
3: नमस्कार
2: डॉक्टर. रक्त कमी होणं हे आपल्याला टाळता येईल का?
3: दोन प्रमुख घटक आहेत रक्त कमी होण्याकरिता, ते म्हणजे लोहाची कमतरता म्हणजे आयरन डेफिशियन्सी. लोह हे एक प्रमुख घटक आहे रक्त वाढीसाठी, म्हणजेच हिमोग्लोबिन वाढीसाठी. नुसतंच रक्त वाढीसाठी नव्हे तर शरीरातील बऱ्याचशा पेशींना हे लोह लागतं. आणि मजा अशी आहे की लोह हे आपलं शरीर तयार करू शकत नाही, म्हणून आपल्याला आहारावाटेच ते घ्यावं लागतं. कारण की शरीरात काही व्हिटॅमिन्सचे काही घटक आहे जे शरीर तयार करू शकतं. आपल्याला अशांची कमतरता सहसा होत नाही, पण आहारातनं जे घटक मिळतात त्यातलं प्रमुख घटक म्हणजे लोह, ते जर कमी आलं तर स्वाभाविकच रक्त वाढ होणार नाहीये, हिमोग्लोबिनची वाढ होणार नाहीये आणि आपल्याला अॅनेमिया म्हणजे पंडुरोग हा होणार आहे. आता हे लोह कमी झाल्यामुळे ऑक्सिजन जो एक पेशीपासून दुसऱ्या पेशीपर्यंत पोचवला जातो ते पोचवलं जात नाही, आणि हे लोह हे आहारातनं येत असल्यामुळे मग आता स्वाभाविक पुढचा प्रश्न की डॉक्टर आहार कसा हवा.
2: नक्कीच डॉक्टर, त्याविषयी सांगा ना.
3: उदाहरणार्थ तुम्ही दोन पोळ्या आणि भात आणि वरण आणि एक भाजी खाल्ली, समजून घ्या गिलक्याची भाजी खाल्ली किंवा वांग्याची भाजी खाल्ली, तुमचं तर पोट भरलं. पण आश्चर्य असं आहे की ह्या चौघ घटक जे मी आता सांगितले आहारात, त्यातल्या कुठल्याही घटकात लोह नाही आहे. म्हणजे लोह जर नाही आणि आपण जे खातोय आणि आपल्याला असं पोट भरलंय, वजन पण चांगलंय माझं, डॉक्टर तरी रक्त कमी का होतं? हा प्रश्न मला खूप वेळा विचारला जात. मग मी सांगतो की लोहयुक्त आहार घेतला तरच तुमचं लोह मिळणार आहे आणि तरच तुमचं रक्त वाढणार आहे. त्यामुळे मग लोहयुक्त आहार काय तर आपण याच्यात शाकाहार आणि मांसाहार असं बोलूया. आणि 70% भारतीय तरी अजूनही शाकाहारी आहेत. पण शाकाहार मधला प्रॉब्लेम असा आहे की त्यातले लोहाची क्वांटिटी म्हणजे लोहाची जे प्रमाण आहे ते कमी आहे. कमी असल्यामुळे आहारात आपल्याला विशेष प्रयत्न करायला हवेत जेणेकरून लोह आपल्याला मिळेल. आणि आहार आणि लोहाबद्दल चर्चा खूप आहे, लोकांना पण बरीच माहिती आहे. त्यामुळे रक्त लाल असल्यामुळे जे खाद्यपदार्थ लाल आहेत किंवा गडद लाल आहे लोकांना असं वाटतं त्यात लोह जास्त आहे. उदाहरणार्थ खजूर हे फार फेमस आहे लोहासाठी, पण खजूरमध्ये तेवढंसं लोह आहे असं नाही आहे. किंवा किसमिस आपण म्हणतो त्यात खूप लोह आहे असं नाही आहे, पण आपलं असं भासून सांगण्यात आलं की त्यात लोह जास्त आहे. मी असं म्हणत नाही आहे बऱ्याच गोष्टींमध्ये लोह आहे, पण शाकाहारी पदार्थात चार मुख्य गोष्टी की ज्याच्यात लोह आहे जास्ती आहे. म्हणजे पहिलं म्हणजे शेवगाची शेंग, बरीच उपलब्धता आहे, फार महाग पण नाही आहे, ती घ्यायला हवी. दुसरं शेपू आणि पालक ही भाजी, नुसता पालक हा खूप लोकांना माहिती आहे, पण शेपूची जर त्याला जोड मिळाली तर 18 पट जास्त लोह त्या कॉम्बिनेशन मध्ये आहे. म्हणून बऱ्याच वेळा आपल्या बाजारात बघा ही भाजी एकत्रित विकतात, त्याला आयुर्वेदात पण काहीतरी शास्त्र असं म्हणून ही भाजी आपल्या ते एकत्रितच विकतात. तिसरं म्हणजे गुळ आणि शेंगदाण्याचं कॉम्बिनेशन, मग ते कुठलंही असो, चिक्की असो, लाडू करा तुम्ही काही करा, पण याचं कॉम्बिनेशन याच्यात लोह खूप जास्त आहे. आणि चौथं म्हणजे सुखा मेव्यामध्ये काजू, हे पांढरे असून सुद्धा त्यात लोह जास्त आहे बरं का. जसं की अंजीर आहे त्यात लोह जास्त वाटतं कारण रंग तसा आहे, पण ते खरं नाही आहे. बऱ्याच वेळा असे प्रश्न विचारले जातात, पण मी सांगतोय ऐकल्यावर बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटत. त्यामुळे हे चार गोष्टी आपण लक्ष ठेवायला हवे. बाकी इतर बऱ्याच गोष्टींमध्ये लोह आहे, पण पोळी भात भाकरी हे जे आपण खूप खातो आपल्या भारतीय आहारामध्ये याचं प्रमाण जास्त आहे, याच्यात लोह बिलकुल नाही आहे किंवा फारच कमी आहे. पण तुम्ही नाचणी जर घेतली तर त्याच्यात लोह जास्त, वरईमध्ये लोह जास्त आहे जे आदिवासी भागात आहे, त्यामुळे त्यांना कमी आहार आहे, त्यांचं वजन पण कमी असतं बघा तुम्ही, पण त्यांचं रक्त सहसा कमी होत नाही. ही नैसर्गिक देणगी त्यांना. आणि मी नेहमी सांगतो माझ्या पेशंटला की खायला पूर्ण ताट आहे पुढे, पण आपल्याला माहितीच नाही काय खायचं. आज आपण सदन झालो आहोत, बऱ्याच गोष्टी आपल्याला सहज मिळतात, पण त्यातून काय निवडायचं हे मात्र आपण विसरलोय. त्यामुळे आहार आणि लोहाचं हे जे मी सांगितले याचं सेवन जर शाकाहारी लोकांनी व्यवस्थित केलं तर त्यांना सहसा लोहाच्या कमतरतेने होणारा जो पंडुरोग आहे तो होणारच नाही.
2: रक्तासंदर्भातील सर्व समस्यांवर खात्रीशीर निदान आणि उपचार म्हणजे डॉक्टर प्रितेश जुनागडे यांचे लोटस हॉस्पिटल. यशस्वीरित्या 100+ अधिक बोन मॅरो प्रत्यारोपण करणारे, कॅन्सरवर केमोथेरपी किंवा कोणत्याही अनुवांशिक रक्तविकारांसाठी अत्याधुनिक उपकरण आणि 30 बेडची सुविधा असलेलं सुसज्ज लोटस हॉस्पिटल, विद्याविकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. श्रोतेहो, पुन्हा भेट आहे पुढच्या आठवड्यात ह्याच दिवशी ह्याच वेळी. नमस्कार. रक्तगाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोटस हॉस्पिटल, विद्याविकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक.
0: श्रोतेहो, यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून. सुरुवातीला समाचार प्रभात.
4: बेटा, मैं कल अपने भतीजे के घर होके आया. मैं देखकर हैरान रह गया कि वो लोग दिन भर एसी चलाते हैं, रोज वॉशिंग मशीन चलाते हैं, घर में 2-2 फ्रिज हैं, फिर भी उसका बिजली बिल पता है कितना आता है? 0. मैंने पूछा तो भतीजा बोला, चाचा जी सब ऊपर वाले की दया है. मतलब सोलर पैनल की. मैंने सोचा अब तो लगवाना ही पड़ेगा.
5: पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, जुड़ने के लिए रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in पर.
6: हर घर सूर्य घर.
7: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं फरहत नाज. और अब मुख्य समाचार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नई दिल्ली में साइप्रस के राष्ट्रपति निकोस क्रिस्टोडोलाइडस के साथ वार्ता करेंगे. नई दिल्ली में पहली जून को आयोजित होने वाला पहला अंतर्राष्ट्रीय बिग कैट अलायंस शिखर सम्मेलन स्थगित. रेलवे ने यात्रियों से सतर्क रहने और रेलवे परिसर में किसी भी संदिग्ध गतिविधि या व्यक्ति की सूचना तुरंत हेल्पलाइन नंबर 139 पर देने को कहा. कलकत्ता उच्च न्यायालय ने आरजी कर दुष्कर्म हत्या मामले में आरोपों को छिपाने की जांच के लिए सीबीआई की विशेष टीम गठित करने का आदेश दिया. पुलवामा आतंकी हमले के एक मास्टरमाइंड हमजा बुरहान को पाकिस्तान के कब्जे वाले जम्मू कश्मीर में अज्ञात हमलावरों ने मार गिराया. अमेरिका के विदेश मंत्री मार्को रूबियो ने कहा, अमेरिका भारत की आवश्यकता के अनुसार ऊर्जा की आपूर्ति करने को तैयार. और आईपीएल क्रिकेट में गुजरात टाइटंस ने चेन्नई सुपर किंग्स को 89 रन से हराया. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नई दिल्ली में साइप्रस के राष्ट्रपति निकोस क्रिस्टोडोलाइडस से वार्ता करेंगे. श्री क्रिस्टोडोलाइडस कल नई दिल्ली पहुंचे. सड़क परिवहन और राजमार्ग राज्य मंत्री अजय टम्टा ने हवाई अड्डे पर उनका स्वागत किया. इससे पहले श्री क्रिस्टोडोलाइडस मुंबई भी आ चुके हैं. उनके साथ एक उच्च स्तरीय प्रतिनिधिमंडल भी आया है. हमारे संवाददाता ने बताया है कि राष्ट्रपति निर्वाचित होने के बाद श्री क्रिस्टोडोलाइडस की ये पहली भारत यात्रा है.
8: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और साइप्रस के राष्ट्रपति विभिन्न पारस्परिक हितों के क्षेत्रों में द्विपक्षीय सहयोग को और मजबूत करने के लिए चर्चा करेंगे. इन क्षेत्रों में व्यापार, निवेश, प्रौद्योगिकी, शिक्षा, संस्कृति, आवागमन, रक्षा और सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता AI, फिनटेक, नवाचार और अनुसंधान शामिल हैं. साइप्रस के राष्ट्रपति आज शाम राष्ट्रपति भवन में राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू से मुलाकात करेंगे. दोनों देश अगले वर्ष फरवरी में अपने राजनयिक संबंधों के 65 वर्ष पूरे करेंगे. अनुपम मिश्र, आकाशवाणी समाचार, दिल्ली.
7: वाणिज्य और उद्योग मंत्री पीयूष गोयल ने कहा है कि दुनिया भारत को एक भरोसेमंद साझेदार के रूप में देख रही है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के 5 देशों के दौरे के बारे में नई दिल्ली में संवाददाताओं से बातचीत में श्री गोयल ने कहा कि इस यात्रा से समाज के हर वर्ग को लाभ की गारंटी है. उन्होंने बताया कि 5 देशों की यात्रा के दौरान 57 महत्वपूर्ण समझौतों पर हस्ताक्षर किए गए. इसमें भारत में 75 से 100 अरब डॉलर के निवेश की संयुक्त अरब अमीरात की प्रतिबद्धता भी शामिल है. नई दिल्ली में पहली जून को होने वाले प्रथम अंतर्राष्ट्रीय बिग कैट अलायंस IBCA शिखर सम्मेलन स्थगित कर दिया गया है. इसका आयोजन 4th भारत अफ्रीका फोरम शिखर सम्मेलन के साथ किया जा रहा था, क्योंकि कई अफ्रीकी देश बिग कैट्स के मेजबान हैं. एक रिपोर्ट.
9: पर्यावरण, वन और जलवायु परिवर्तन मंत्रालय ने एक बयान में कहा कि अफ्रीकी संघ के अध्यक्ष और अफ्रीकी संघ आयोग के साथ परामर्श करके 4th भारत अफ्रीका फोरम शिखर सम्मेलन को बाद में आयोजित करने के फैसले के बाद ये निर्णय लिया गया है. अफ्रीकी देशों सहित सभी देशों की व्यापक और सक्रिय भागीदारी सुनिश्चित करने के लिए ये शिखर सम्मेलन भी बाद में आयोजित किया जाएगा. भारत सरकार ने पर्यावरण, वन और जलवायु परिवर्तन मंत्रालय के अधीन अपने नोडल संगठन राष्ट्रीय बाघ संरक्षण प्राधिकरण के माध्यम से 2024 में अंतर्राष्ट्रीय बिग कैट अलायंस की स्थापना की। इसकी शुरुआत बाघ, शेर, तेंदुए, हिम तेंदुए, चीतो, जगुआर और प्यूमाओं के संरक्षण के लिए की गई थी। अनुपम की रिपोर्ट के साथ समाचार कक्ष से मनोज।
7: ये समाचार आकाशवाणी से प्रसारित किए जा रहे हैं। ताजा समाचार जानने के लिए आप हमारे सोशल मीडिया हैंडल एक्स @AIRNewsHindi को फॉलो कर सकते हैं।

0: 2024 मध्ये पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या मध्यवर्ती संस्थेमार्फत केली. कोलकाता उच्च न्यायालयानं आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. 3 सदस्यांच्या या विशेष तपास पथकाचं नेतृत्व केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पूर्व विभागाचे सहसंचालक करतील. न्यायालयानं या पथकाला 25 जूनपर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पीडितेच्या कुटुंबियांनी पुराव्यांशी छेडछाड झाल्याचा आणि वस्तुस्थिती दडपली गेल्याचा वारंवार आरोप केल्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. भारताला जितकी ऊर्जा खरेदी करण्याची इच्छा असेल तितकी ऊर्जा विकण्यास अमेरिका तयार आहे असं प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे ऊर्जेच्या वाढत्या किमतींचा भारतावर होत असलेल्या परिणामांबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं. स्वीडन आणि भारताच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी मियामी इथं पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. भारत हा आपला एक उत्तम भागीदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रुबिओ उद्यापासून 26 मे पर्यंत भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. क्वाड गटाची बैठक या महिन्याच्या 26 तारखेला आयोजित आहे. या बैठकीला रुबिओ, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री मोतेगी तोशिमित्सू उपस्थित राहणार असून भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर काल सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे, मिहिर जाधव, अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जेन शेर्पा आणि लक्पा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आतापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे एव्हरेस्ट इथल्या बेस कॅम्पवरून आकाशवाणीला अधिक माहिती देताना म्हणाले,
1: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या मोहिमेचा नेता एव्हरेस्टच्या बेस कॅम्प वरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज सकाळी 5:45 गिरीप्रेमीच्या 3 गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट वरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. ही एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी, संपूर्ण देशवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या अत्यंत खडतर मोहिमेमध्ये या 3 गिर्यारोहकांनी खूप चांगली कामगिरी करून आज शिखर माथ्यावरती पोहोचण्यात यश मिळवलं. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे, सर्व गिरीप्रेमींचे, हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो.
0: 2019 पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधारांपैकी एक मानला जाणारा हमजा बुरहान हा काल पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला. पुलवामा हल्ल्यानंतर तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिक्षक असल्याचं सांगून लपून राहत होता. हल्लेखोरांनी अगदी जवळून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. बुरहानच्या डोक्यात 3 गोळ्या लागल्याचं पोलिसांनी पत्रकारांना सांगितलं. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला अटक केल्याचा आणि हल्ल्यात वापरलेलं शस्त्र जप्त केल्याचाही दावा केला आहे. हमजा बुरहान पाकिस्तानमधील अलबद्र या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता आणि या संघटनेच्या दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक रसद पुरवत होता. 2019 झालेल्या पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 हून अधिक जवानांना वीरमरण आलं होतं. कान चित्रपट महोत्सवात काल जगातील पहिला पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार करण्यात आलेला चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. हेल ग्राइंड असं नाव असलेला हा 95 मिनिटांचा चित्रपट 15 जणांनी मिळून केवळ 14 दिवसात आणि अंदाजे 5 लाख अमेरिकन डॉलरच्या खर्चात तयार केला आहे. भारताच्या चांद्रयान 3 या चांद्र मोहिमेला अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड ॲस्ट्रॉनॉटिक्सकडून 2026 गॉडार्ड ॲस्ट्रॉनॉटिक्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे. अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय क्वात्रा यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारे पहिलेच अंतराळयान ठरले. चंद्राचा हा दक्षिण ध्रुव प्रदेश वैज्ञानिक आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि यापूर्वी कधीही या प्रदेशाचे पृष्ठभागावरील स्तरावर संशोधन करण्यात आले नव्हते. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 89 धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्सनं दिलेल्या 230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा संघ 140 धावांवर बाद झाला. मोहम्मद सिराजला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशात सध्या तीव्र उष्णतेची लाट आहे. बांदा जिल्ह्यातील देशातील सर्वाधिक 47.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रात, विदर्भात

देखील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. काल वर्धा इथं 47.1 सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. भारतीय हवामान विभागाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भात आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा दिला आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब, बिहार, राजस्थान, तेलंगणा आणि ओडिशासह अनेक राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे, तर ईशान्येकडील राज्यांमध्ये आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडायलॉड्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्हीचा वापर वाढवणार, रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील आरजी रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी सीबीआयच्या विशेष तपास पथकाची स्थापना. पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा. आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मोहिनी बेर्डे यांनी गायलेलं हृदय चक्रधर यांचं गीत.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनिल खोब्रागडे यांनी गायलेले एम बी चव्हाण यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे प्रभाकर धाकडे यांनी.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया सुरेश भटांची रचना. स्वर आणि संगीत आहे कुणाल इंगळे यांचं.

0: श्रोते हो, कुणाल इंगळे यांनी गायलेलं हे गीत होतं सुरेश भट यांचं. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9 वाजले आहेत.
1: अंतराळ.

आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुडिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा। 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान। ओदिशामधल्या गांजम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी। आणि महाराष्ट्रात विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुडिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली। या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला। तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली। दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोटुडी यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलं। त्यानंतर भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी निकोस यांची भेट घेतली। यावेळी भारत सायप्रस देशातील संबंध तसंच भारत युरोपियन संघ सहकार्याबाबत निकोस यांनी व्यक्त केलेल्या सकारात्मक भूमिकेचं जयशंकर यांनी कौतुक केलं। सायप्रसचे अध्यक्ष निकोस उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळासह 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत। या प्रतिनिधी मंडळात सायप्रसचे काही मंत्री आणि उद्योजकांचा समावेश आहे। सायप्रसच्या अध्यक्षांचा हा पहिलाच भारत दौरा आहे। आज सकाळी निकोस नवी दिल्लीत दाखल झाले त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री अजय टमाटा यांनी त्यांचं स्वागत केलं। आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत। निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे। दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक काल नवी दिल्लीत झाली। या बैठकीत राहणीमान सुलभता आणि व्यापाराला चालना देण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशातून दिली। याच बैठकीत विकसित भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न अधिक काटेकोर कसे करता येतील यावर देखील चर्चा झाल्याचं या संदेशात नमूद केलं आहे। 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं। ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे। 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं। माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत। तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे। याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते सेवी षणमुखम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत। पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे। IRCTC हॉटेल घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांचे कुटुंबीय आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं 9 जूनपर्यंत पुढे ढकलला आहे। या प्रकरणी CBIने गुन्हा नोंदवला होता। याचा तपास ED अर्थात सक्तवसुली संचालनालय करत आहे। 2004 ते 2009 या कालावधीत लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना IRCTC हॉटेल चालवण्याची कंत्राटं देताना अनियमितता झाल्याचा आरोप ईडीनं केला आहे। विहित प्रक्रियेचं पालन न करता हॉटेलची देखभाल करण्याचं कंत्राट एका खासगी कंपनीला दिलं होतं। या कंपनीचे संचालक लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय होते। या बदल्यात यादव यांच्या कुटुंबियांशी आणि सहकाऱ्यांशी संबंधित एका बेनामी कंपनीनं 3 एकर जमीन संपादित केली असंही ईडीनं म्हटलं आहे। या प्रकरणात लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, पुत्र तेज प्रताप आणि तेजस्वी यादव आणि मुलगी मीसा भारती आणि हेमा यादव हे आरोपी आहेत।
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. बसने ऑटोरिक्षाला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. ही बस बेहरामपूर इथून पुरुषोत्तमपूरला जात होती. जखमींवर उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला, यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक आर एम रामानुज यांनी सांगितलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आजपासून 2 दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी आज जोधपूर इथं विविध रेल्वे सेवांचं उद्घाटन केलं. त्यानंतर ते जोधपूरहून जालोरला जाणार असून तिथे ते भूज नवी दिल्ली रेल्वे सेवेचा शुभारंभ करणार आहेत. पालीमध्ये अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू झालेल्या पुनर्विकास कामांचा ते आढावा घेतील. येत्या 26 मे रोजी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नवी दिल्लीत होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिनियो, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोटेगी या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत क्वाड देश मुख्य क्षेत्रांमधल्या सहकार्यावर विचारांची देवाणघेवाण करतील आणि सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतील. इंडो पॅसिफिक क्षेत्रातल्या घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही ते चर्चा करतील. या दौऱ्यादरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री

डॉक्टर एस जयशंकर यांच्यासोबत त्यांच्या द्विपक्षीय बैठका होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही ते भेट घेण्याची शक्यता आहे. सीबीएसई माध्यमातल्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा सक्तीच्या नव्या धोरणाच्या विरोधात आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आज बाजू मांडली. 2020 दिल्ली दंगलींच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला विद्यार्थी नेता उमर खालिद याला दिल्ली उच्च न्यायालयानं 3 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश न्यायमूर्ती प्रतिभा सिंग आणि मधू जैन यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. आईची शस्त्रक्रिया असल्यानं उमर खालिदला 1 जून ते 3 जून दरम्यान जामीन दिला आहे. देशाच्या काही भागात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा तर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तसंच महाराष्ट्रात विदर्भात आज आणि उद्या उष्णतेसाठीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर दिल्ली, हरियाणा, चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, राजस्थान, तामिळनाडू, पुद्दीचेरी, काराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगाल, ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ होईल आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. उत्तर भारताचा काही भाग, हिमालयाजवळचा पश्चिम बंगालचा भाग, कर्नाटकचा दक्षिणेकडचा भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. श्रीलंकेत नैऋत्य मोसमी वारे हळूहळू स्थिरावत असल्यानं या द्वीपराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल सबर गंबुमा आणि वायव्य प्रांताच्या काही भागात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. आणि महाराष्ट्रात विदर्भ तसंच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळपास दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असून उभय देशांमधील विश्वास अधिक दृढ झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
1: भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी हैं. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टो डुली यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत. निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये देशात आपला ठसा उमटवत आहे. नवीन उद्योग, तंत्रज्ञान आणि डाटा सेंटर आधारित व्यवसाय उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र ही एक मजबूत परिसंस्था बनत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये इमॅजिनेक्स 2026 या कार्यक्रमात मुलाखतीत ते बोलत होते. 2015 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे 14 लाख कोटी रुपये होती, जी आज 54 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे 2030 $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगाने सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधील प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणुकी निवडणूक आयोगाने आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते CV षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठी 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्याने मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी यावेळी केलं. देशभरात गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक परीक्षांचे पेपर फुटले. त्यातही नीटसारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील तर त्याला केंद्र सरकारच जबाबदार असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं केली. संवेदनशील पदांवर बसलेल्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी दिसत नाही. डिझेल पेट्रोलचा तुटवडा, खतांचा अपुरा साठा अशा अनेक समस्यांचा देश सामना करत आहे. मात्र सरकारचं लक्ष तरुणांचे ट्विटर हँडल बंद करण्याकडे असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज नागपूर शहरात जोरदार आंदोलन केलं. नागपूर शहरातल्या व्हरायटी चौकात मेलोडी चॉकलेटचं वाटप तसंच जोरदार घोषणेबाजी करत आंदोलनकर्त्यांनी यावेळी सरकारची खिल्ली उडवली. पेट्रोल डिझेल तसंच गॅस सिलेंडरसह दैनंदिन गरजेच्या वस्तू महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्याबद्दलचा रिजेक्टेड माल हा शेरा म्हणजे संसदीय लोकशाहीबद्दलचं अज्ञान असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. अशा प्रकारचा आरोप करून फडणवीस यांनी त्यांची बौद्धिक दिवाळखोरी उघड केली असल्याचं सावंत यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र या महिलांचा मृत्यू एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी झाला की वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कविता मुहुर्ले, अनिता मुहुर्ले, सुनीता मुहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक आर एम रामानुजन यांनी सांगितलं. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वनविभागानं केलं असून कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असं सांगितलं आहे. मुंबई अॅक्वा मेट्रो लाईन 3 आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे सुमारे अर्ध्या तासासाठी बंद पडली होती. यासंदर्भात मेट्रो प्रशासनानं कोणतीही घोषणा न केल्यानं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मेट्रो सेवा बंद पडल्याबाबत कोणतीही उद्घोषणा केली जात नसल्याने अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. हा बिघाड दुरुस्त केला असून आता ही सेवा सुरळीत सुरू झाल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. मात्र हा बिघाड नेमका कशामुळे झाला याचा उल्लेख केलेला नाही. मुंबई विद्यापीठाच्या बीएमएस अभ्यासक्रमाच्या 3र्या वर्षाचा अर्थात 6व्या सत्राचा निकाल काल जाहीर झाला. या निकालाची टक्केवारी 83.47% इतकी असल्याचं मुंबई विद्यापीठानं कळवलं आहे. विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट भारतीय हवामान विभागानं दिला आहे. दिल्ली, हरियाणा आणि चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, राजस्थान, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर पश्चिम बंगाल, ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलीडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणीच्या मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: चला रही तो कितने साल हो गए इसको चलाते हुए
3: दीदी? ये मम्मी करती थी, अब हम भी करने लगे हैं दीदी. इसे 10-12 साल से भी ज्यादा हो गए.
2: क्या बात है, बहुत अच्छी सी बात है. और आपके शहर में क्या चीज सबसे ज्यादा प्रसिद्ध है
3: दीदी? हमारे शहर में तो मतलब जो रामपुर की जो मशहूर चीज है वो है चाकू.
2: अच्छा अच्छा.
3: कहना चाहती हूँ दो लाइन आपके लिए. हम वो नहीं जो मतलब से प्यार किया करते हैं, हम वो नहीं जो रिश्तों से प्यार किया करते हैं दीदी. आपका पैगाम आए ना, हम आपको दिल से याद किया करते हैं दीदी.
2: बहुत बहुत धन्यवाद, आपने इतनी अच्छी प्यारी सी लाइन कही. और हम भी आप सभी को दिल से याद करते हैं. तो अब आप बताइए कि कौन सा गाना आप सुनना चाहती हैं
3: दीदी? फिल्म का नाम रहेगा जान और गाने के बोल हैं. तेरे सीने में मेरा दिल धड़की, मेरे सीने में तेरा दिल जान ओ मेरी जान.
2: लीजिए शबनम जी आपकी पसंद का ये प्यारा सा गाना.

श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत होतात मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. आपण ऐकताय आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण. एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर सुद्धा. आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 1 ज्येष्ठ शके 1948. दिनांक 22 मे 2026. संध्याकाळचे 5 वाजतायत. आमच्या आजच्या प्रसारण सभेत मी शिल्पा निगुडकर सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. आज प्रसारित होणारे कार्यक्रम आता थोडक्यात जाणून घेऊया. या रूपरेषेनंतर मराठी चित्रपट संगीत प्रसारित करू. 5:30 बोधकथा आणि संस्कार याविषयी कथाकथनकार रुची कदम यांची मेघना सकपाळ यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा पहिला भाग आम्ही आज प्रसारित करू. सादरकर्ते आहेत डॉ दीपक ठमके. 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 6:05 नाट्यसंगीताचा कार्यक्रम. 6:25 उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा, आजचा सुविचार आणि हवामानाचा अंदाज ऐकू शकाल. 6:30 भक्तीसंगीताचा कार्यक्रम. 7 वाजता मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम प्रसारित करू. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आपल्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आपण ऐकताय आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण. एफ एम 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर सुद्धा. आणि श्रोतेहो, आता वेळ झाली आहे मराठी चित्रपट संगीताची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मुक्ता या चित्रपटातील नाधो महानोर यांची रचना. स्वर जयश्री शिवराम आणि रवींद्र साठे यांचा आहे. संगीत आहे आनंद मोडक यांचं.

0: दिशा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदे विषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता.
1: मंडळी, निसर्गानं विणलेली जीवसृष्टीची रंगीबेरंगी शाल म्हणजे जैवविविधता. आणि आज 22 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस म्हणून ओळखला जातो, साजरा केला जातो. आपल्या पृथ्वीवरील प्रत्येक जीव हा निसर्गाच्या सुरेल मैफिलीतील एक स्वर आहे आणि त्या सगळ्या स्वरांची एकत्रित समृद्धी म्हणजे जैवविविधता. या जैवविविधतेबद्दल थोडंसं जाणून घेऊया आणि बोलूया त्यावरती. ऐकूया कार्यक्रमातलं यानंतरचं गाणं. संकृ पाटील यांची रचना, अजय अतुल यांनी संगीतबद्ध केली आहे, श्रेया घोषाल यांनी गायली आहे. चित्रपट आहे जोगवा.

0: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
1: इतकी काय घाई होती
2: अग.
0: आणि छोटी हे तुझ्या नावे आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावेत
4: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोप जाईल.
0: शुभ बोला हो.
1: काय
5: RBI सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा.
1: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
7: मंडळी हा दिवस पृथ्वीवरील जैवविविधतेचं महत्व लोकांना समजावून सांगण्यासाठी आणि तिच्या संवर्धनाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी साजरा केला जातो. आज जगभरामध्ये अनेक वनस्पती किंवा लहानातल्या लहान कीटकांपासून ते लहान मोठे सर्व प्रकारचे प्राणी पक्षी आणि जलचर यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जंगलतोड, प्रदूषण, हवामान बदल, प्लास्टिकचा वाढता वापर, रासायनिक शेती आणि मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाचं संतुलन हे बिघडत चाललेलं आहे आणि यामुळे अनेक दुर्मिळ जीव नष्ट होत आहेत. अन्नसाखळी विस्कळीत होते.

0: मुलांना वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. मग त्या वेगवेगळ्या कथा असू द्या, वेगवेगळे पुस्तकं असू दे, मासिके असू दे, मुलांच्या आवडीनुसार आपण जर प्रयत्न केला तर मुलांना हे नक्कीच भविष्य काळामध्ये त्याचा छान उपयोग करता येईल.
1: मुलांनी आत्मविश्वासाने बोलावं, गोष्टीतून विचार करायला शिकावं आणि वाचनाची गोडी लागावी यासाठी कथा कथन आणि संभाषण कौशल्य किती महत्त्वाचं आहे ऐका. शुक्रवार दिनांक 22 मे आणि शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी संध्याकाळी 5:30 कथा कथनकार रुचि कदम यांच्याशी मेघना सकपाळ यांनी साधलेला संवाद सादर करते आहेत डॉक्टर दीपक ठमके. नक्की ऐका आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: मंडळी आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरील लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: मंडळी, मानवी अस्तित्वासाठी जैवविविधता असेल आणि नसेल तर पृथ्वीवरील जीवन हे धोक्यात येईल. पर्यावरण संतुलनासाठी झाडं ही आवश्यक आहेतच. ती आपल्याला ऑक्सिजन देतात, पाऊस चक्र टिकवतात, त्यानंतर मातीची धूप थांबवतात. त्याशिवाय अनेक औषधी वनस्पतींचा उपयोगही होतो. आपल्याला विविध प्रकारची धान्य मिळतात, विविध प्रकारची फळं, भाज्या, मध हे सर्व जैवविविधतेमुळे आपल्याला मिळतं. या सगळ्यांविषयी जनजागृती व्हावी आणि लोकांनी निसर्ग संवर्धनासाठी पुढे यावं म्हणूनच आजचा दिवस साजरा केला जातो. या नोटवर ऐकूया ऑक्सिजन जीव गुदमरतोय या चित्रपटातलं सौमित्र यांचं गाणं. वैशाली सामंत यांचा स्वर आहे आणि संगीत आहे अजय अतुल यांचं.

0: गद्यलेखनात विस्तार असतो, सरसोटपणा असतो. काव्य मात्र छोटेसे असले तरी आपल्याला जे सांगायचे आहे त्याचा आशय पूर्ण प्रतीत होईल अशा प्रतिमा मांडून ते सांगताना बुद्धीचा कस लागतो आणि त्यात मजाही येते. गद्यलेखनामध्ये माहिती महत्वाची असते, काव्यलेखनात भावना जास्त महत्वाची असते.
1: श्रोते हो, रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 साहित्य संवाद डॉक्टर सतीश पवार यांची संजीवनी पालयेकर यांनी घेतलेली मुलाखत नक्की ऐका. सादर करते डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: मंडळी, यासाठी आपण आपल्या परीनं काहीतरी खारीचा वाटा उचलणं हे खूप आवश्यक आहे. झाडं लावून ती वाढवणं, जपणं, प्लॅस्टिकचा वापर कमी करणं, पाणी वाचवणं, त्याशिवाय स्थानिक प्रजातींचं संरक्षण करणं, पक्षी आणि प्राण्यांबद्दल संवेदनशीलता ठेवणं आणि जास्तीत जास्त पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. केवळ आपण नाही तर येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी, त्यांच्या संरक्षणासाठी हे अतिशय आवश्यक आहे. या दिवसाच्या निमित्तानं निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याची जाणीव अजून घट्ट होते, जबाबदारीचं भान येतं आणि कृतिशील व्हायला मदत होते आपल्याला. तर आजच्या या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्तानं आपण जास्त सजग होऊया आणि कृती करूया. या नोटवर ऐकूया कार्यक्रमातलं शेवटचं गाणं, गदी माडगुळकर यांचं, स्वर आणि संगीत सुधीर फडके, चित्रपट आहे चिमण्यांची शाळा.

0: मंडळी, सुधीर फडके यांनी गायलेलं हे गाणं आपण ऐकलं. चित्रपट होता चिमण्यांची शाळा, आणि या गाण्याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथंच संपला. आपल्यासोबत आहे मी शिल्पा निगुडकर, आणि आपण ऐकताय आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र, FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. 5:30 झाली आहेत. आता ऐकूया बोधकथा आणि संस्कार याविषयी कथाकथनकार रुची कदम यांची मेघना सकपाळ यांनी घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचा पहिला भाग आणि सादरकर्ते आहेत डॉक्टर दीपक ठमके.
1: श्रोत्याहो नमस्कार. आजच्या धकाधकीच्या आणि मोबाईलच्या आभासी जगात मुलांचे बालपण, त्यांची कल्पनाशक्ती आणि वाचनाची सवय जपणे ही काळाची गरज बनली आहे. मुलांनी फक्त अभ्यासच नव्हे तर त्यांना बोलता यावे, विचार मांडता यावेत, कथा ऐकता याव्यात आणि दुसऱ्यांना ऐकवताही याव्यात, आत्मविश्वासाने व्यक्त होता यावे, यासाठी संभाषण कौशल्य आणि कथाकथन अत्यंत महत्त्वाचं ठरतं. याच विषयावर आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आवाज आर्ट इव्हेंट सिंधुदुर्ग माध्यमातून मुलांसाठी संभाषण कौशल्य, कथाकथन, अभिवाचन आणि वाचन संस्कृती यावर मार्गदर्शन करणाऱ्या कथाकथनकार रुची राहुल कदम. नमस्कार मॅडम. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
2: आकाशवाणीवरच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार.
1: मॅडम, सर्वप्रथम आपल्या बालपणापासून सुरुवात करूयात.
2: हो, नक्कीच.
1: कथा, पुस्तक आणि मुलांशी संवाद यांचं नातं तुमच्या आयुष्यात कसं जुळलं किंवा या सगळ्याची सुरुवात कशी झाली ते आम्हाला सांगा.
2: हो, नक्कीच सांगते. खरं तर लहानपणापासून ही आवड माझ्या वडिलांपासून आली. वडील माझे शिक्षक होते, त्यामुळे ते स्वतः कोचिंग क्लासेस घ्यायचे आणि वडिलांसोबत राहून त्या गोष्टी शिकल्या मी, गोष्टी समजून घेतल्या. मुलांसोबत राहणं, त्यांच्यासोबत वाचन घेणं, पाठांतर घेणं, मुलांसोबत त्या गोष्टी करत राहिल्यामुळे एक वाचनाची आवड निर्माण झाली स्वतःमध्ये. आणि वडिलांकडून गोष्टी ऐकणे, त्या समजून घेणे, हा सगळा प्रवास त्यांच्यापासून सुरू झाला. आणि त्याच्यानंतर जेव्हा लग्न झालं माझं, आफ्टर मॅरेज आवाज आर्ट इव्हेंट या मी नात्यांशी कनेक्ट झाली, म्हणजे राहुल कदम माझे मिस्टर यांच्याशी मी कनेक्ट झाल्याच्या नंतर वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घेणं, त्यामध्ये त्यांच्यासोबत सहभागी होणं, वाचनामध्ये वेगवेगळ्या गोष्टीचं वाचन करणं, भाषांतर कसं असणं किंवा वाचनाची जी आवड असते, कौशल्य असतं, ते मुलांपर्यंत कसं पोहोचवणं, हे सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडून शिकली. प्लस पॉइंट माझे सासरे कवी साहित्यिक विठ्ठल कदम यांच्याशी पण माझी नाळ जोडली असल्यामुळे ह्या गोष्टी माझ्यात आपसुकच त्या रुजायला लागल्या.
1: अच्छा.
2: आणि त्या गोष्टीचं वाचन करणं आणि ती एक हॉबीज बनली माझी. अशा प्रकारे ह्या गोष्टी घडत गेल्या.
1: मॅडम, आवाज आर्ट इव्हेंट हे उपक्रम तुम्ही अनेक ठिकाणी शाळांमध्ये जाऊन करता, तर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली, या प्रवासाची सुरुवात कशी झाली हे आमच्या श्रोत्यांना सांगा.
2: नक्कीच श्रोत्यांना मी हे सांगेन की आवाज आर्ट इव्हेंट ही कंपनी जेव्हा माझ्या मिस्टरांनी सुरू केली, आवाजाच्या वेगवेगळ्या कार्यशाळा सुरू केल्या, आवाजाचा बेस कसा असला पाहिजे, आवाजाचं मॉड्युलेशन कसं असलं पाहिजे, या जेव्हा गोष्टींचा जेव्हा त्यांनी स्वतः प्रयत्न केला शिकण्यासाठी किंवा इतर मुलांना शिक्षण देण्यासाठी, त्या ठराविक गोष्टी असं विचार करून की ह्या गोष्टी मुलांपर्यंत पण त्या पोहोचल्या गेल्या पाहिजे, तर त्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या शाळेमध्ये ते उपक्रम राबवण्याचा एक प्रवास घडला. वेगळा छान असा प्रवास घडला. मुलांमध्ये ती कार्यक्षमता जाणून घेणं, त्यांच्याबद्दल म्हणजे एखाद्या विचारांबद्दल किंवा वाचनाबद्दल गोडी निर्माण करणं, ह्या आवाज आर्ट इव्हेंट माध्यमातून आम्ही करत गेलो. आणि ती मुलांना उपजत गेली, आवडत गेली आणि अशा प्रकारे आवाज इव्हेंटची सुरुवात झाली.
1: छान. मॅडम, आपण संभाषण कौशल्य आणि कथाकथन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात,

0: मुलांसाठी हे कौशल्य का महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं?
1: खरं तर मुलांसाठी हे कौशल्य महत्वाचं आहे की मुलांचं अवांतर वाचन होणं ते महत्वाचं आहे. जोपर्यंत मुलं अवांतर वाचन करत नाही त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होत नाही, पुस्तकं वाचली गेली नाही, तर तेवढं ज्ञान मुलांपर्यंत पोहोचणार नाही. आणि ते ज्ञान पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टीचा आत्मसात करण्यासाठी मुलांना वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. मग त्या वेगवेगळ्या कथा असू द्या, वेगवेगळे पुस्तकं असू दे, मासिके असू दे, मुलांच्या आवडीनुसार आपण जर प्रयत्न केला तर मुलांना हे नक्कीच भविष्यकाळामध्ये त्याचा छान उपयोग करता येईल.
0: बरोबर. आज मुलं मोबाईलमध्ये रमून जाताना दिसतात, अशा वेळी त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करणं किती आव्हानात्मक आहे ते आम्हाला सांगा.
1: खर तर मुलांना डिजिटल युगामध्ये सगळ्या गोष्टी फास्ट मध्ये पाहिजे असतात, म्हणजे ते फास्ट घडलं गेलं पाहिजे, फास्ट त्याची प्रक्रिया झाली पाहिजे असं मुलांना वाटत असतं. पण त्याचबरोबर वाचनाची पण आवड आपण जर पालकांपासून जर केली किंवा घरातल्या मूळ व्यक्तीपासून सुरुवात जर केली तर मुलं आपसुकच ती शिकत जातात, त्यामध्ये ती गोष्ट प्रयत्न करतात. आणि आपण वेगळ्या व्ह्यूनी त्यांच्याकडे जर बघितलं, वेगळ्या व्ह्यूनी त्यांना जर समजून सांगितलं तर मुलांना ह्या गोष्टी शिकण्यासाठी काही वेळ लागणार नाही असं तरी मला वाटतं. कारण की डिजिटल युग जरी असलं तरी मुलांना वेगळ्या वेगळ्या गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी आवडतं, म्हणजे ही गोष्ट त्यांच्यासाठी मुळीच कठीण नाहीये असं मला वाटतं. आणि त्याचा ते वापर करतील वेगळ्या प्रकारे. जर आपण सादरीकरण केलं, मुलांपर्यंत त्या कथा पोहोचवल्या तर मुलं नक्कीच या गोष्टीमध्ये रस निर्माण करतील असं मला वाटते.
0: बरोबर. म्हणजे मुलं या कौशल्याला ऍक्सेप्ट करतील का?
1: हो करतील, नक्कीच करतील. आव्हानात्मक जर मजेशीर आणि त्यांच्या आवडीच्या कथा आपण त्यांच्या कलेनुसार जर घेतल्या, म्हणजे मॉड्युलेशन जर त्याच्यामध्ये केलं तर नक्कीच मुलांना आवडेल. त्या कथेमध्ये जर वेगळ्या गोष्टी डिजिटलच गोष्टी त्या भाषणामधून आपण आपल्या त्या गोष्टी प्रसंग उभा केला, एखादं चित्र उभं केलं, मुलांपर्यंत ते त्या कृती करून दाखवल्या आपण तर मुलं नक्कीच ते एक्सेप्ट करतील असं मला वाटतं.
0: बरोबर. मुलांमध्ये वाचन संस्कृती, वाचनाची आवड वाढवण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी नेमकं काय करायला हवं?
1: मला असं वाटतं की पालक आणि शिक्षकांनी खरं तर हा उपक्रम प्रत्येक घरोघरी आणि प्रत्येक शाळांमध्ये हा उपक्रम राबवला गेलाच पाहिजे. जर मुलांचं वाचन जास्तीत जास्त व्हायला हवं असेल तर आणि ते गोडी निर्माण करण्यासाठी जबाबदारी पालकांची आणि तेवढीच शिक्षकांची आहे. त्याच्यामध्ये वेगळा काय उपक्रम करता येईल, मुलांना मजेशीर गमतीशीर असं वाचनामध्ये काही आणता येईल का, जेणेकरून मुलांचं लक्ष डिजिटल माध्यमांकडे नाही जाता या अवांतर वाचन करण्यामध्ये जाईल, त्यांना त्या गोष्टींचा फार उपयोग होईल असं मला तरी वाटतं.
0: आपल्या चिमणकथा आणि बालकथा या कथा संग्रहाविषयी सांगा. मॅडम, या कथा सादर करताना तुमच्या मनात नेमकं काय असतं?
1: खरं तर या कथा माझे सासरे साहित्यिक कवी विठ्ठल कदम यांच्या आहेत आणि त्या सादर करताना मला तर खूपच आनंद होतो. कारण की त्यातील कथामध्ये त्यांनी जे भावविश्व मांडलेलं आहे, प्रसंग दाखवलेले आहे, त्या मुलांना त्याच्यातून बोध घेण्यासारखं आहे. प्रत्येक प्रसंग, प्रत्येक गोष्ट जी त्यांनी मांडलेली आहे ती त्यांच्या जीवनामध्ये घडलेली घटना आहे आणि त्यातूनच या कथासंग्रहाचा उगम झालेला आहे. आणि ही कथा जेव्हा मुलांपर्यंत पोहोचते तेव्हा मुलं ऐकतात, जो प्रसंग उभा होतो त्यातून मुलांना खरं तर त्या गोष्टीची जाणीव होते, मुलांना तो प्रसंग कळतो आणि आपल्या रिअल लाईफमध्ये किंवा आयुष्यामध्ये खऱ्या जीवनामध्ये आपण काय कृती केली पाहिजे, कसं आपला वावर असला पाहिजे या कथांमधून आपण ते मुलांपर्यंत पोहोचवतो आहे. त्यामुळे मुलांना एक वेगळं स्वतःचा आत्मविश्वास निर्माण करण्याची जागरूकता निर्माण होते. आत्मविश्वास कसा बिल्ड केला पाहिजे तर या कथांमधून आपण ते केलेलं आहे. कथा सादर करताना हेच मनामध्ये असतं की तो प्रसंग आणि त्या गोष्टी मुलांमध्ये
0: मुलांनी
1: आत्मसात केल्या पाहिजे. या कथा सादर करताना मुलांनी खरं तर त्या गोष्टी आत्मसात कराव्या आणि त्या गोष्टींचा प्रसंग त्यांनी स्वतः अनुभव घ्यावा त्याचा. असं मला वाटतं.
0: मॅडम, आपण या बालकथा मुलांसमोर सादर करता, जसं की माशाचं काळीज आणि सोन्या मोत्या, या कथांमधून आपण मुलांना कोणता संदेश देऊ इच्छिता? तुम्हाला काय वाटतं, मुलांनी या कथांमधून काय प्रेरणा घ्यावी?
1: खरं तर माशाचं काळीज ही जी कथा आहे ती एका मैत्रीवर आधारित आहे. मैत्री आपण फक्त माणसा माणसाशीच करावी असं नाही आहे, तर या कथेमधून प्राण्यांशी, पक्ष्यांशी, निसर्गाशी आपण मैत्री करू शकतो, आणि हाच खरा आशय ह्या कथेमधून दिलेला आहे की मैत्री ही फक्त माणसाशीच होत नसते, तर ती आपण प्राणी मात्रांशी, निसर्गाशी, आजूबाजूच्या निर्जीव वस्तूंसोबतही मैत्री आपण करू शकतो. हा खरा संदेश आम्ही माशाचं काळीज या कथेमधून दिलेला आहे. पुन्हा सोन्या मोत्या, दोन कुत्र्यांची पिल्लं आहे आणि त्या कुत्र्यांच्या पिल्लांचे त्यांच्यावर जी कथा आहे तर ती खरं तर त्या दोन भावंडांची आहे, आणि त्या कथेमध्ये सोन्या मोत्या हे कॅरेक्टर कुत्र्याचं आहे. तर त्या मुलांमध्ये जे संस्कार झाले ते लहानपणापासूनच झालेले असतात, आणि ते संस्कार वाईट मार्गाला जाऊ नये तर हा त्यामध्ये मूळ विषय आहे की त्या कथेमधून दिलेला आहे की कोणतेही संस्कार हे बालपणातच केले जातात, मोठ्या वयामध्ये आल्याच्या नंतर ते संस्कार रुजले जात नाही मुलांमध्ये आणि तशीच मुलं मग वाढत जातात. तर ह्या कथेमधून आम्ही
0: हाच संदेश दिला
1: दिलेला आहे.
0: फार छान मॅडम. कथा कशी असावी आणि कशी सादर करावी याबाबत आपण मुलांना काय सांगाल?
1: खरं तर कथा सादर करताना स्पष्ट उच्चार असले पाहिजे.
0: बरोबर.
1: उच्चार करताना म्हणजे तो प्रसंग दाखवताना डोळ्यासमोर तुम्हाला ते चित्र रेखाटता आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही कथा सादर करतात तेव्हा भाषांतर तुमचं चांगलं पाहिजे, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं अवांतर वाचन पाहिजे. जेव्हा आपण कथा सादर करतो ह्या गोष्टी जेव्हा आपण करणार तेव्हा नक्कीच कथा तुमची फुलून येणार आणि ती समोरच्यापर्यंत पोहोचली जाणार. ह्या कथा सादर करताना ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या मुलांनी लक्षात घ्याव्या असं मला वाटतं.
0: बरोबर मॅडम. मुलांना ह्या गोष्टींची जाणीव होणे खूप महत्त्वाचे असते. मॅडम, अभिवाचन ही एक सुंदर कला आहे. अभिवाचन करताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे तुमच्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल.
1: खरं तर अभिवाचन करताना आधी मुलांनी तो सारांश वाचून घेतला पाहिजे. जी कथा असेल ती तुम्ही वाचून घ्या, त्यामागचं मूळ उद्देश काय आहे ते पोहोचवण्याचं काम आपण लोकांपर्यंत करत असतो, तर ते स्पष्टपणे लोकांपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे. ती भावना लोकांपर्यंत पोहोचली गेली पाहिजे, मुलांपर्यंत पोहोचली गेली पाहिजे. त्यातील कथेमधून जे काही प्रसंग दाखवले आहेत ते मांडण्याचा प्रयत्न तुम्ही तुमच्या आवाजातून तो मुलांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे असं मला वाटतं.
0: बरोबर. मॅडम, तुम्ही जेव्हा मुलांसमोर कथा सादर करता तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतात? तुम्हाला आलेला एखादा खास अनुभव आमच्याशी शेअर करा.
1: मुलांना कथा सादर करताना सादरीकरण जेव्हा झालं मुलांचं, आत्ताच आम्ही रिसेंटली जागृती अंधशाळा पुणे येथे गेलो होतो मी आणि माझे मिस्टर. तर ती कार्यशाळा तीन दिवस कार्यशाळा घेतली आम्ही, आणि त्या कार्यशाळेमधून मुलांना गोष्ट जेव्हा सादर केली तर मुलांच्या अंगावर अक्षरशः काठे उभे राहिले, आणि ते त्यांना दिसत नव्हते पण त्यांच्या कानाने ते ऐकत होते. जी गोष्ट आम्ही सादर केली त्यांना ऐकवली, ती गोष्ट त्यांना एवढी भावली की त्यांना असं वाटलं की ही जी कार्यशाळा आहे ती संपूच नाही असा अनुभव आम्हाला आला. आणि मुलांनी तो आनंद स्वतःही घेतला आणि आमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम त्या मुलांनी केलं की कथा एवढ्या खूपच सुंदर झाल्या.
0: वा छान मॅडम. आजच्या मुलांच्या कल्पनाशक्तीत आणि अभिव्यक्तीत तुम्हाला कोणते बदल जाणवतात?
1: तर खरं तर आजची मुलं हुशार आणि क्रिएटिव्ह आहेत. मोबाईलमुळे त्यांचं थोडं लक्ष विचलित झालं असेलच, पण जर त्यांनी एखाद्या योग्य मार्गदर्शन घेतलं आणि वाचनाची जर सवय लावली तर मुलांची अभिव्यक्ती नक्की सुधारू शकते.

0: असं मला वाटतं. आणि मुलांनी तो प्रयत्न करणं गरजेचंच आहे. पालक म्हणून, शिक्षक म्हणून आपण जर त्यांच्यावर हा उपक्रम राबवला तर मुलांना नक्कीच वाचनाची आवड निर्माण होईल. जशी शूरकथा असतात, एखादी बोधकथा असते किंवा रहस्यमयी कथा असते, भयकथा असते, जेव्हा ह्या कथा मुलं ऐकतात, वाचतात, तेव्हा त्यांच्यावर त्या गोष्टीचा परिणाम होत असतो आणि त्या परिणामातूनच त्या मुलं वाचण्याच्या आवडीकडे निर्माण होतात. मग ती गोष्ट त्यांना ते कॅरेक्टर समोर उभं राहिलं की मुलांना वाचनाची आवड आपसुकच निर्माण होते.
1: बरोबर मॅडम, आजच्या या डिजिटल युगात कथा आणि पुस्तकांचं महत्त्व फारच कमी झालं आहे असं दिसून येतं, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: मोबाईलमुळे मुलांवर अतिशय दुष्परिणाम झालेलेच आहे. इवन लहान बाळापासून ते वयोवृद्धापर्यंत सगळ्यांच्याच हातात मोबाईल आहे. तर मोबाईलमुळे काय झालं आहे, आपल्याला इंस्टाग्राम, फेसबुक ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या जवळच्या वाटू लागल्या आहे की पुस्तकांकडे आपलं दुर्लक्षच झालेलं आहे.
1: बरोबर.
0: पुस्तक फक्त आपण शाळेपुरतीच मर्यादित ठेवलेलं आहे आजच्या घडीला तरी. मग त्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळेच्या माध्यमातून पुस्तकांपर्यंत नवीन नवीन कथा आपण जर त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या, वेगवेगळी चित्रीकरण करून त्या पुस्तकाच्या माध्यमातून, तर मुलांना लहानपणापासूनच ही सवय निर्माण होईल. जी आताची प्लेग्रुपला जाणारी मुलं आहे, ज्युनियर सिनियर असं आपण म्हणतो, तर त्या मुलांना आताच ती जर गोडी निर्माण केली, पुस्तकांची आवड निर्माण केली, वेगवेगळी चित्र कलाकृती दाखवून त्यांना जर त्या गोष्टीमध्ये रस निर्माण केला लहान बाळापासूनच, आपण बाळकडू पाजल्यासारखं, तर पुढील येणारी पिढी ही खरं तर वाचनाच्या आवडीची निर्माण होणारी असेल. त्यांना वाचन खूपच आवडेल असं मला वाटतं.
1: बरोबर, नक्कीच असंच व्हायला हवं नाही का?
0: हो हो.
1: मॅडम, या बालकथांमधून तुमच्या मनाला भावलेली एखादी कथा आमच्या श्रोत्यांना ऐकवाल का?
0: हो नक्कीच. खरं तर आई आणि मुलाचं नातं किती घट्ट असतं आणि मूल जेव्हा आईवर रागवतं, तर ते ह्या कथेमधून मी थोडासा एक पॅरेग्राफ वाचून दाखवते. कथेचं नाव आहे आईचं लुगडं. आई आपल्या सत्काराला का आली नाही, तर त्याच्याबद्दल मुलाला जी भावना वाटली ते ते त्यांनी ह्या कथेतून व्यक्त केलेले आहे आणि तोच एक पॅरेग्राफ मी तुमच्या पुढे सादर करते.
1: ठीक.
0: बाळ झाला का रे सत्कार? कोण कोण पाहुणे आले होते? चल उठ जेवून घे, आई दार उघडतच ईश्वरला म्हणाली. आईचा आवाज कानात पडताच ईश्वरने रागात जोराचा हुंदका फोडला. कशाला विचारतेस तू? तुझा काय संबंध? मी तुझा कोणी नाही, तू माझी कोणी नाहीस. जा, मला तुझं काही नको, जेवण बिवण. ईश्वरच्या रागाचा फुगा फुटदिशी फुटला होता. आता आईने ईश्वरला जवळ ओढले, त्याच्या गालाचा पापा घेतला, त्याचे ओले डोळे आपल्या पदराने पुसले आणि डोकं मांडीवर घेत झोजावलं. पण तरीसुद्धा ईश्वरचा फुटलेला रागाचा बाण आटलाच नव्हता. 2 दिवस झाले तरी ईश्वरने आईशी अबोला धरला होता. आई आपल्या ईश्वरला खूप समजावत होती, पण आपल्या सत्काराला आईने का येऊ नये या प्रश्नाभोवतीच ईश्वरचं मन खदखदत होतं. काय ग यशोदे, हल्ली ईश्वर गप्प गप्प, कोणाशी बोलत नाही, चालत नाही, काय मायलेकांचं काय भांडण बिंडण झालं की काय? शेजारीन काकू शेजारीत बसून विरंगुळा म्हणून ईश्वरच्या आईला प्रश्न टाकीत होते. अहो काकू, आता विचारलं म्हणून सांगते. ह्या पोराला सगळं खरं खरं काय सांगू, माझं डोंबलं? पण ही गोष्ट ईश्वरला समजता नाही बरं का? असं म्हणून गुप्ततेची शपथ ईश्वरच्या आईने काकूकडून घेतलेली. अहो, मी त्याच्या सत्काराला शाळेत गेली नाही म्हणून त्याने माझ्यावर मोठा राग धरला, पण मी का गेले नाही सांगते. त्या दिवशी ईश्वरच्या सत्काराचे पत्र मास्तरांनी घरी पाठवले होते. सत्कार 4 दिवसावर आला होता. पोराला नवे कपडे शिवण्यासाठी इकडे तिकडे हिंडले, पण 4 रुपये हातीच आले नाही. मग काय, गेल्या वर्षी भाऊबीजेला त्याच्या थोरल्या मामाने मला नवं लुगडं घेतलं होतं, घडीही मोडली नव्हती, म्हणून ते लुगडं मी वाण्याला बाजारात परत नेऊन विकलं. त्याचे 4 पैसे आले, त्यातून ईश्वरला चड्डी पाटलन शिवली. माझ्याजवळ ही 2 बोंद्रे उरली, आडवी लपेटून

0: कामावर जाते. चार चौघात नेसून जाण्यासाठी माझ्याजवळ लुगडंच उरलं नव्हतं. आता हे पोराला एक आई म्हणून मी कसं बरं सांगू, म्हणत तिने आपले डोळे पदराने पुसले. काय तर त्यामागची भावना समजून घेतली पाहिजे की आईचं लुगडं या ह्याच्यामध्ये आई ईश्वरला सत्कारला जाऊ शकली नाही, तर आईची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आई त्याचा सत्कार अटेंड करू शकली नाही. त्या सत्कारामध्ये बरेच पाहुणे येणार होते आणि आपलं कापड चांगलं नाही आहे, साजेसं नाही आहे त्या सत्कारासाठी, म्हणून ती आई गेलेली नाही आहे त्या सत्काराला. तर हे कारण त्याला जेव्हा समजतं तेव्हा मुलाला कळतं की यामागचं कारण काय आहे, की आई आपल्या सत्काराला काय येऊ शकली नाही. खरं तर ही आर्थिक परिस्थिती असल्यामुळे आई आपल्या सत्काराला येऊ शकली नाही याची जाणीव मुलाला तो प्रसंग आईने जेव्हा काकूंसोबत शेअर केला, ती गोष्ट सांगितली, तेव्हा ईश्वरला समजला. तर ही कथा सांगण्यामागचा किंवा तो बोध घेण्यामागचा उद्देश एकच की प्रत्येक मुलांनी आपली परिस्थिती, आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे, आपण जिथे राहतो वावरतो, तर त्याच्या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा योग्यरित्या वापर केला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे कथा जेव्हा आपण सादर करतो तर त्यामागे काहीतरी उद्दिष्ट असतं, त्याच्या भावना असतात, त्या मुलांना गरजेचं आहे जाणून घेणं, एवढंच सांगेन.
1: मॅडम, आजच्या या मुलाखतीतून तुम्ही पालकांना काय संदेश देऊ इच्छिता?
0: पालकांपर्यंत मी एवढंच सांगेन की मुलांना जसं आता म्हटल्याप्रमाणे की बाळ कडू आपण लहानपणी पाचतो किंवा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं आपण म्हणतो, तर ते पाळण्यात दिसतानाच आपण त्या मुलांपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी त्यांना सांगणं, आत्मसात करणं, ते तो बाळकडू आपण मुळात लहानपणापासूनच जर पाजला,
1: हे संस्कार लहानपणापासूनच मुलांवर होणं आवश्यक आहे.
0: हा, हे संस्कार होणं खरं तर मुलांपर्यंत जेव्हा लहानपणापासून कराल तर नक्कीच वाचनाची आवड निर्माण होईल. इव्हन प्रत्येक घराघरोळी जर आपण हा उपक्रम राबवला पालकांनी, तर वाचन संस्कृतीला म्हणा किंवा वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वेळ लागणार नाही आणि ते वाचन अवांतर वाचन मुलांचं जास्तीत जास्त होईल अशा गोष्टीने. आणि त्यासाठी पालकांनी वेगवेगळा उपक्रम हे आपल्या घरापासूनच सुरुवात केलं पाहिजे की एक दिवस मुलांना आपण स्वतः दिला पाहिजे, वाचन घेतलं पाहिजे, गोष्टी सांगितल्या पाहिजे आणि त्या गोष्टीमुळे त्यांना ज्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत, आपल्या गोष्टी ऐकण्यात आलेल्या आहेत, त्या मुलांपर्यंत जर आपण पोचवलं मोबाईल साईटला ठेवून, तर नक्कीच मुलांमध्ये वेगळीच प्रगती झालेली आपल्याला बघायला मिळेल आणि पालकांनी ते स्वतः आत्मसात केलं पाहिजे. जर आपण म्हणतो ना की मोबाईल मम्मी बघते किंवा पप्पा बघतोय म्हणून मी बघते असं मुलांचं उत्तर असतं, तर मम्मीनेच वाचनाची आवड निर्माण केली, एखादं पुस्तक मम्मीच वाचायला घेतलंय किंवा पप्पानेच ते पुस्तक वाचायला घेतले, तर आपसुकच मूल मोबाईल बाजूला ठेवून तेही आपलं दप्तरातलं पुस्तक काढेल आणि वाचन करत बसेल असं मला वाटतं. पालकांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या गोष्टीचा प्रत्येक, इव्हन मी सुद्धा पालक म्हणून तुम्हाला एवढंच सांगेन की आपण हा उपक्रम राबूया. प्रत्येक घरोघरी पालकांनी आपल्या मुलांसाठी वेगळा छंद जोपासूया.
1: खरं तर पालकांनीच याच्याकडे लक्ष द्यायला हवं,
0: त्याच्यासाठी चळवळीमध्ये भाग घ्यावा. तर ह्या गोष्टी करण्यासाठी मुलांचं वाचन हे महत्वाचंच आहे,
1: स्वतःमधूनच
0: सुधारणा गरजेचं आहे,
1: तरच आपण मुलांना त्याच्यातून शिकवू शकतो
0: वेगळा धडे देऊ शकतो आणि हीच पिढी मग पुढच्या पिढीला शिकवू शकते.
1: बरोबर. मुलांना कथा सांगू इच्छणाऱ्या नवोदित कथाकथन करताना तुम्ही काय सांगाल?
0: नवोदित कथाकथन सादर करताना खरं तर स्पष्ट उच्चार असणे, भाषेचं ज्ञान असणे, मुळाक्षरे व्यंजने आहेत त्याचं स्पष्ट उच्चार करणं महत्वाचं आहे. जी बाराखडी आपण म्हटली जातो ती मुळात आपल्याला व्यवस्थित उच्चारच करता आली नाही तर ते वाचनच आपलं सुंदररित्या होणार नाही. त्यासाठी बेस आपला महत्वाचा आहे, आवाजाकडे लक्ष दिले पाहिजे, आवाजाची काळजी घेतली पाहिजे वेळोवेळी. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर वाचनामध्ये रस निर्माण होईल आणि ते श्रोत्यांपर्यंत नक्कीच पोहोचेल.
1: खूप छान मॅडम. मॅडम, भविष्यात तुमच्या कोणत्या नव्या कथा, उपक्रम किंवा कार्यशाळा श्रोत्यांना पाहायला मिळतील?
0: हो नक्कीच मिळेल कार्यशाळा, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्या लवकरच तुमच्यासमोर सादर पण होतील. अजून तरी आम्ही त्या कथा सध्या लिहिण्याचं काम चालू आहे, पण लिखाण पूर्ण झाल्याच्या नंतर कथाचं सादरीकरण नक्कीच प्रयत्न करणार आहोत आणि छान छान उपक्रम करत नवीन पुस्तकं किंवा नवीन कथासंग्रह तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
1: फार छान मॅडम. मुलांच्या मनात शब्दांची गोडी, गोष्टींची ओढ आणि आत्मविश्वासाची बीज पेरणारा हा संवाद आपण ऐकत होता कथा कथनकार रुची कदम यांच्यासोबत. वेळेअभावी हा संवाद येथेच थांबवतोय. याच मुलाखतीचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल उद्या संध्याकाळी 5:30.
2: श्रोते हो, बोधकथा आणि संस्कार याविषयी कथाकथनकार रुची कदम यांची मेघना सकपाळ यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा पहिला भाग आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉ दीपक ठमके. आणि श्रोते हो, या मुलाखतीचा उर्वरित भाग आपण उद्या संध्याकाळी 5:30 ऐकू शकाल. आपण ऐकताय आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र, FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा.
3: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
4: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM, GNM, BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
3: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: श्रोते हो, बोधकथा आणि संस्कार या मुलाखतीचा दुसरा भाग शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी संध्याकाळी 5:30 संवाद साधला आहे मेघना सकपाळ यांनी आणि सादर करते आहेत डॉक्टर दीपक ठमके.
2: क्षितिज कड्यांनी पक्षाचे रानथवे उडत जाताना पाहून त्याचा मनमोर थुई थुई नाचत असे. त्या हेल काव्यांनी पायाखालचे पाणी उसळ धरून नाचत होते. दररोज ही रमणीयता निसर्गा वेड्या राजूच्या मनाला नित्य लाभत असे.
1: कथा कथनकार रुचि कदम करणार आहेत दोन बोधकथांचं सादरीकरण. नक्की ऐका आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर.
3: गद्यलेखनात विस्तार असतो, सरसोटपणा असतो. काव्य मात्र छोटेसे असले तरी आपल्याला जे सांगायचे आहे त्याचा आशय पूर्ण प्रतीत होईल अशा प्रतिमा मांडून ते सांगताना बुद्धीचा कस लागतो आणि त्यात मजाही येते. गद्यलेखनामध्ये माहिती महत्वाची असते, काव्यलेखनात भावना जास्त महत्वाची असते.
4: श्रोते हो, रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 साहित्य संवाद डॉक्टर सतीश पवार यांची संजीवनी पालयेकर यांनी घेतलेली मुलाखत नक्की ऐका सादर करते डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
5: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेला लोक वारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
6: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
7: श्रोते हो, 6 आलेत. आता काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करतोय. पुन्हा भेटूया 6:05 नाट्यसंगीताच्या कार्यक्रमामध्ये.

0: विदर्भ में कल तक भीषण लू का रेड अलर्ट जारी किया है। दिल्ली, हरियाणा, चंडीगढ़ में लू का ऑरेंज अलर्ट जारी किया गया है। अगले दो दिन में बिहार, छत्तीसगढ़, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तेलंगाना, आंध्र प्रदेश में भी लू चलने की आशंका है। दिल्ली, हरियाणा, चंडीगढ़, उत्तर प्रदेश में रात का मौसम गर्म रहने की संभावना है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: सुस्वागतम श्रोते हो, सुस्वागतम एफएम बैणकशे 3° सहामी घाटस्वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मी शिल्पा निगुडकर। 6:05 झाली आहेत। नाट्यसंगीताच्या कार्यक्रमाला आता सुरुवात करूया। मराठी नाट्यसंगीत ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेमधली एक अत्यंत समृद्ध आणि रसाळ अशी कलाशाखा आहे। तर मराठी रंगभूमीच्या इतिहासामध्ये नाट्यसंगीताला मानाचं स्थान आहे आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपण काही लोकप्रिय पदांचा समावेश करणार आहोत। तर सुरुवातीला ऐकूया कधीतरी कोठेतरी या नाटकातलं पद। किशोर पाठक यांची ही रचना आहे। स्वर आहे शौनक अभिषेकी बुवांचा आणि संगीत जितेंद्र अभिषेकी बुवांचं आहे।

0: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दि कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
1: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
0: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.
2: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
3: इतकी काय घाई होती
2: अग.
4: आणि छोटी
2: हे तुझ्या नावे. आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
5: पण आजी तुझ्या नावे
6: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
2: शुभ बोला हो.
5: काय
7: RBI सांगते
8: जाणकार बना सतर्क रहा.
9: श्रोते हो, बोधकथा आणि संस्कार या मुलाखतीचा दुसरा भाग शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी संध्याकाळी 5:30 संवाद साधला आहे मेघना सकपाळ यांनी आणि सादर करते आहेत डॉक्टर दीपक ठमके.
10: क्षितिज कड्यांनी पक्षाची रानथवे उडत जाताना पाहून त्याचा मनमोर थुई थुई नाचत असे. त्या हेल काव्यांनी पायाखालचे पाणी उसळ धरून नाचत होते. दररोज ही रमणीयता निसर्गा वेड्या राजूच्या मनाला नित्य लाभत असे.
9: कथा कथनकार रुची कदम करणार आहेत 2 बोधकथांचं सादरीकरण. नक्की ऐका आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
11: मंडळी, अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी मराठी संगीत नाटकांची परंपरा अधिक बळकट केली. पूर्वीच्या काळी नाट्यसंगीत हे लोकांच्या मनोरंजनाचं प्रमुख माध्यम होतं आणि त्यामुळे नाट्यसंगीताला सुवर्ण दिवस लाभलेले होते. त्यात बालगंधर्वांसारखा मधुर आवाजाचा गायक नटही होता आणि त्यामुळे हे नाट्यसंगीत घराघरात पोहोचलं होतं.

0: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दि कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
1: वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन
0: महाराष्ट्र शासन

0: अशा अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.
1: श्रोते हो, बोधकथा आणि संस्कार या मुलाखतीचा दुसरा भाग शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी संध्याकाळी 5:30 संवाद साधला आहे मेघना सकपाळ यांनी आणि सादर करते आहेत डॉक्टर दीपक ठमके.
2: क्षितिज कड्यांनी पक्षाचे रानथवे उडत जाताना पाहून त्याचा मनमोर थुई थुई नाचत असे. त्या हेल काव्यांनी पायाखालचे पाणी उसळ धरून नाचत होते. दररोज ही रमणीयता निसर्गावेड्या राजूच्या मनाला नित्य लाभत असे.
1: कथाकथनकार रुची कदम करणार आहेत दोन बोधकथांचं सादरीकरण. नक्की ऐका आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: मंडळी आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
4: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
5: मंडळी, नाट्यपदांमधून शृंगार, भक्ती, विरह आणि करुणा असे विविध रस आपल्याला अनुभवायला मिळतात. मराठी भाषेची गोडी आणि संगीतातलं माधुर्य यांचा अप्रतिम मिलाफ या नाट्यपदांमुळे वाढला. संगीत मानापमान, संगीत मत्स्यगंधा, संगीत सौभद्र, कट्यार काळजात घुसली यासारख्या नाटकांनी रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं. तर यापैकी वसंत कानेटकर यांचं संगीत मत्स्यगंधा या नाटकातलं पद आता ऐकूया. संगीत जितेंद्र अभिषेकी बुवांचं आहे, स्वर रामदास कामत यांचं आहे.

मंडळी रामदास कामत यांनी गायलेल्या या पदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता इथंच संपला. 6:25 झाली आहेत. एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकताय. आता ऐकूया उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या शनिवार 23 मे प्रातःकालीन प्रसारण

0: वेळेप्रमाणे 5:51 सुरू होईल. मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून संकेतधून प्रसारण उद्घोषणा आणि विशेष समन्वित आणि इतर कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम, तर सकाळी 9 सायंकाळी 5 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 3 प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आपल्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राची प्रसारण सेवा सुरू होईल सायंकाळी 5:00. 5:02 हिंदी चित्रपट संगीत, 5:30 बोधकथा आणि संस्कार याविषयी कथाकथनकार रुची कदम यांची मेघना सकपाण यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा उर्वरित भाग प्रसारित करू. सादरकर्ते आहेत डॉक्टर दीपक ठमके. 6:00 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या सहक्षेपित करू. 6:05 लोकसंगीत, 6:25 रविवार दिनांक 24 कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार, 6:30 भक्तीसंगीत, 7:00 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम प्रसारित होतील. दरम्यान रात्री 9 ते 10 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम प्रसारित करू. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा उद्याच्या म्हणजेच शनिवार दिनांक 23 कार्यक्रमांची. आता ऐकूया आजचा सुविचार. श्रद्धेमुळे संकट लगेच संपत नाहीत, पण त्या संकटांना धैर्यानं सामोरं जाण्याची ताकद मात्र नक्की मिळते. मंडळी, आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये कधी ना कधी कठीण प्रसंग, अडचणी या येतातच. श्रद्धा म्हणजे ते प्रसंग नाहीसे होतील याची खात्री नाहीये, तर त्या प्रसंगांना धैर्यानं सामोरं जाण्याची आपल्याकडे ताकद आहे हा विश्वास. वादळ येतात आणि जातात, पण विश्वास आपल्या मनाला स्थिर ठेवतो, तो आपल्याला डळमळू देत नाही. आणि श्रोते हो, आता ऐकूया हवामानाचा अंदाज. भारतीय कृषी हवामानशास्त्र विभाग आणि डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यम मुदतीच्या जिल्हास्तरीय हवामान अंदाजानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिनांक 23 ते 27 मे 2026 या कालावधीदरम्यान तुरळक ठिकाणी अतिहलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून कमाल तापमानामध्ये काही अंशांची घट तर किमान तापमानामध्ये काही अंशांची वाढ होऊन ते अनुक्रमे 33 ते 34 आणि 25 ते 27 सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आर्द्रतेमध्ये घट होऊन हवामान मुख्यत्वे ढगाळ राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज ग्रामीण कृषी मौसम सेवा क्षेत्रीय कृषी हवामान केंद्र मुळदे सिंधुदुर्ग यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे. हा होता हवामानाचा अंदाज.
1: बोधकथा आणि संस्कार या मुलाखतीचा दुसरा भाग शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी संध्याकाळी 5:30 संवाद साधला आहे मेघना सकपाळ यांनी आणि सादरकर्ते आहेत डॉक्टर दीपक ठमके.
2: क्षितिज कड्यांनी पक्षाचे रानथवे उडत जाताना पाहून त्याचा मनमोर थुई थुई नाचत असे. त्या हेल काव्यांनी पायाखालचे पाणी उसळ धरून नाचत होते. दररोज ही रमणीयता निसर्ग वेड्या राजूच्या मनाला नित्य लाभत असते.
1: कथाकथनकार रुची कदम करणार आहेत 2 बोधकथांचं सादरीकरण. नक्की ऐका आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM band 103.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM band 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. स्वर कोकणचा सूर सागरी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
3: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM band 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: मंडळी 6:30 झाली आहेत आणि 30 सेकंद झाले आहेत. आता आपल्या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज देवीचा वार आहे शुक्रवार, तर देवीच्या स्तुतीनं कार्यक्रमाची सुरुवात करूया. सुधीर मोघे यांची रचना, सुधीर फडके यांची चाल आणि स्वर आशा भोसले यांचा.

0: गद्यलेखनात विस्तार असतो, सरसोटपणा असतो. काव्य मात्र छोटेसे असले तरी आपल्याला जे सांगायचे आहे त्याचा आशय पूर्ण प्रतीत होईल अशा प्रतिमा मांडून ते सांगताना बुद्धीचा कस लागतो आणि त्यात मजाही येते. गद्यलेखनामध्ये माहिती महत्वाची असते, काव्यलेखनात भावना जास्त महत्वाची असते.
1: श्रोते हो, रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 साहित्य संवाद डॉक्टर सतीश पवार यांची संजीवनी पालयेकर यांनी घेतलेली मुलाखत नक्की ऐका. सादर करते डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वर.
2: मंडळी, या महिन्याच्या 16 तारखेपासून म्हणजे 16 मे पासून अधिक ज्येष्ठ मास सुरू झालेला आहे. यालाच आपण पुरुषोत्तम मास म्हणतो, मल मास म्हणतो आणि काही ठिकाणी तर त्याला धोंड्याचा महिना असंही म्हणतात. चांद्र आणि सौर कालगणनेतील तफावत असते ती भरून काढण्यासाठी साधारणपणे दर 3 वर्षांनी हा महिना येतो. दरवर्षाचे 11-11 दिवस असतात, ते मिळून 33 दिवस असतात. ते भरून काढण्यासाठी हा दर 3 वर्षांनी हा अधिक महिना येतो आणि हा महिना आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असतो आणि तो श्रीविष्णूंना फार प्रिय असतो. आपल्यासाठी आत्मशुद्धी, साधना, चिंतन आणि ईश्वरभक्ती यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तर ऐकूया भीमसेन जोशी यांच्या स्वरातला संत तुकारामांचा अभंग. विष्णू आणि विठ्ठल हे एकच आहे, तर आपण विठ्ठलावरच्या 2 रचना आपण ऐकणार आहोत. त्यातली पहिली रचना संत तुकारामांचा अभंग, राम फाटक यांचं संगीत आहे, ऐकूया.

श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.

0: आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी।
1: श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण रोज एक स्फूर्ती देणारं गाणं ऐकतो। आज ऐकूया बंकिमचंद्र चॅटर्जी यांची रचना, संगीत हेमंत कुमार यांचं आहे।

श्रोते हो, लता मंगेशकर, हेमंत कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम आता इथंच समाप्त झाला. आपण ऐकताय आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण, FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. सायंकाळचे 6:55 होत आली आहेत. आता काही संदेश आणि जाहिरातींनंतर ठीक 7 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करतोय. दरम्यान रात्री 9 ते 10 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर मंडळी, सध्या सततच्या बदलत्या हवामानामुळे, गरमीमुळे त्याचे संभाव्य धोके लक्षात घेऊन आपली आणि आपल्या जवळच्यांची योग्य ती काळजी घ्या. उद्याचा दिवस आपणा सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंदाची बरसात करणारा येवो या सदिच्छेसह मी शिल्पा निगुडकर आता आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटू नवीन विषय आणि नवीन गाण्यांसह. तोपर्यंत नमस्कार. श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्यघर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेला मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: भारत यूरोपियन यूनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी हैं. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस हे म्हणाले. मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या 9,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000पेक्षा जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. 2002 ते 2004 झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराची गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज भासली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असं चोक्कलिंगम यांनी सांगितलं. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते सी व्ही षण्मुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळं या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल आणि डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्यानं मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी केलं. चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुरले, अनिता मोहुरले, सुनीता मोहुरले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये असं आवाहन वनविभागानं केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. गेल्या 18 रोजगार मेळाव्या यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12,00,000 युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखी 2 डॉक्टरांची सीबीआयनं चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यांसाठी पीव्ही कुलकर्णी याच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. राज्यात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. तर नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. दरम्यान आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची विशेष आढावा बैठक काल झाली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिडेस यांच्या द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: भारताच्या प्रगतीला होणारा लाभ याविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी संयुक्त अरब अमिरातीत त्यांनी पेट्रोलियम संबंधी तर नेदरलँडमध्ये सेमीकंडक्टर तर स्वीडन बरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता, नॉर्वेमध्ये नील अर्थव्यवस्था, इटलीमध्ये शिक्षण क्षेत्रातील सहकार्यासह विविध करार केले. या दौऱ्यातील करारांविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक राहुल गोखले यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जो 5 देशांचा दौरा केला त्यात अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यातल्या संयुक्त अरब अमिरात म्हणजे युएईच्या दौऱ्यामध्ये झालेल्या करारांचा आढावा घेण्यापूर्वी भारत आणि युएई दरम्यान अगोदर जे काही करार झाले होते त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण त्यातनंच आता झालेल्या करारांचं महत्व लक्षात येईल. 2015 पहिल्या दौऱ्यापासूनचा मोदींचा हा युएईचा 8वा दौरा आहे, तेव्हा द्विपक्षीय संबंध किती दृढ आहेत याची त्यावरनं कल्पना येईल. मोदींच्या पहिल्या दौऱ्यादरम्यान सर्वसमावेशक आणि धोरणात्मक भागीदारी करारावर स्वाक्षर करणारा युएई हा पहिला देश होता. 2022 दोन्ही देशांनी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार म्हणजे ज्याला सीईपीए म्हणतात हा आणखीन एक ऐतिहासिक करार केला आणि या करारामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि आर्थिक सहकार्याला गती मिळाली. आताच्या दौऱ्याचं महत्वाचं फलित म्हणजे भारत युएई धोरणात्मक संरक्षण भागीदारी झाल्याचा विस्तार. या दौऱ्यात दोन्ही देशांनी धोरणात्मक संरक्षण भागीदारीच्या चौकटीवर स्वाक्षरी केली. त्याच्यामुळे संरक्षण औद्योगिक सहकार्य, नाविन्यता, प्रगत तंत्रज्ञान, लष्करी सराव, प्रशिक्षण आणि सागरी सुरक्षा या क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करण्यावर सहमती झाली आहे. युएई कडून भारताला लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे एलपीजीच्या पुरवठ्याबाबतही करार झालाय. युएई हा भारतासाठी खनिज तेल आणि एलपीजीचा प्रमुख पुरवठादार देश असल्यामुळं हा करार अत्यंत महत्वाचा आहे. युएईनं 2027 फुजेराई बंदरापर्यंत अतिरिक्त पाईपलाईन टाकून आपली कच्च्या तेलाची निर्यात क्षमता दुप्पट करण्याची योजना जाहीर केली आहे आणि वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझची समुद्रधुनी टाळणं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे भारतीय जहाजांसह भारतीय कंपन्यांनी भाड्यानं घेतलेल्या जहाजांना त्या तेल टर्मिनलमधून थेट कच्चं तेल आणि एलपीजी भरणं सोपं होईल. त्याच्याशिवाय युएईची तेल कंपनी ॲडनॉक भारतात आपल्या कच्च्या तेलाचा साठा तब्बल 3 कोटी पिंपांपर्यंत वाढवणार आहे, तेव्हा भारताच्या एकूण राखीव तेल साठ्यात जवळपास 70% वाढ होईल आणि भविष्यात तेलाची टंचाई भारताला भासू नये म्हणून हे महत्वाचं पाऊल ठरेल. त्याच्याशिवाय गुजरातच्या वाडीनार इथं जहाज दुरुस्ती केंद्र म्हणजे शिप रिपेअर क्लस्टर उभारण्याबाबत देखील संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्यात आली. नेदरलँडशी मैत्रीचा नवा अध्याय भारताने लिहिलाय. भारताच्या अर्धवाहक म्हणजे सेमीकंडक्टर निर्मितीच्या महत्वाकांक्षेला उभारी देत टाटा इलेक्ट्रॉनिक्सनं युरोपमधल्या जे सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी आहे आणि प्रगत लिथोग्राफी मशीन्स बनवणारी जागतिक आघाडीची कंपनी आहे ती म्हणजे ASML तिच्याशी एक महत्वपूर्ण करार केलाय. गुजरातच्या धोलेरा इथं टाटा तब्बल 11 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून भारताचा पहिला चिप्स फॅब्रिकेशन प्रकल्प उभारणार आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातल्या वाढत्या जागतिक तंत्रज्ञान स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नेदरलँड्स हा जागतिक तंत्रज्ञान पुरवठा साखळीतला एक कळीचा देश असल्यामुळं त्यादृष्टीनं हा करार भारताच्या भविष्य पायाभरणी करणार आहे असं आपल्याला म्हणता येईल. पंतप्रधानांच्या स्वीडन दौऱ्यात भारताच्या आगामी शुक्रयान मोहिमेत सहभागी होण्याचं स्वीडननं मान्य केलं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि स्वीडिश नॅशनल स्पेस एजन्सी दरम्यान सामंजस्य करार झाला आणि त्या करारा अन्वये स्वीडिश इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस फिजिक्स ही भारताच्या शुक्र मोहिमेसाठी एक वैज्ञानिक उपकरण विकसित करणार आहे. त्यामुळे भारताच्या DSIR आणि CSIR आणि नॉर्वेच्या संशोधन परिषदेत दरम्यान जे सामंजस्य करार झाले त्याच्याशिवाय CSIR आणि नॉर्वेची अन्य एक संस्था याच्या जैव आधारित प्रक्रिया, कार्बन कॅप्चर आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या शाश्वत क्षेत्रांवर एकत्र काम करण्यासाठी सहयोग करार निश्चित झाला आहे. तेव्हा या महत्वाच्या पावलांमुळे भारत आणि नॉर्वेचे द्विपक्षीय संबंध आता एक हरित धोरणात्मक भागीदारी म्हणजे ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपमध्ये रूपांतरित झालेत असं आपल्याला म्हणता येईल. नॉर्वेचं आणखीन एक महत्व म्हणजे आखाती देशांच्या बाहेरचा तो एक प्रमुख तेल नैसर्गिक वायू उत्पादक देश आहे. त्याच्यामुळे ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं मोदींचा हा दौरा भारतासाठी मोक्याचा आणि धोरणात्मक दृष्ट्या मैलाचा दगड ठरणार आहे. भारत आणि इटलीनं आपल्या द्विपक्षीय संबंधांचा दर्जा वाढवून ते विशेष धोरणात्मक भागीदारी या पातळीवर नेण्याचा निर्णय केलाय आणि द्विपक्षीय व्यापार 2029 20 अब्ज युरोपर्यंत नेण्याची महत्वाकांक्षी योजना किंवा लक्ष दोन्ही देशांनी ठेवले. दोन्ही देशांनी संरक्षण उत्पादनांचं सहनियोजन म्हणजे को डिझाईन किंवा सहविकास को डेव्हलप

0: जाणार आहे. याचबरोबर हरित हायड्रोजनशी संबंधित करारही या दौऱ्यात झाले. नॉर्वेच्या ओस्लो इथं आलेली भारत नॉर्डिक शिखर परिषदही महत्वाची ठरली. या साऱ्या करारांचा आणि ऊर्जा क्षेत्रातील नव्या प्रकल्पांचा फायदा देशातील रोजगार निर्मितीमध्येही होणार आहे. या दौऱ्यांमधील करारांचे अर्थकारण विशद करताना राहुल गोखले म्हणाले,
1: पंतप्रधानांच्या या 5 देशांच्या दौऱ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की भारतासाठी जवळपास 40 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 400 कोटी डॉलर इतके गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झालाय. या दौऱ्यात पंतप्रधानांनी 50 पेक्षा जास्त जागतिक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली आणि तिथं आयोजित असलेल्या तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत देखील मोदींनी भाग घेतला. नॉर्डिक देशांच्या नेत्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. ही परिषद आधी गेल्या वर्षी नियोजित होती पण पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ती परिषद पुढे ढकलण्यात आली होती. UAE भारताच्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक क्षेत्रात तब्बल 5 अब्ज डॉलरच्या नव्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. हे आणखीन एक ठळक वैशिष्ट्य. UAE जे करार झाले त्याच्यामुळे भारताला पायाभूत सुविधा विकासासाठी मोठं भांडवल मिळेल आणि भारताच्या रस्ते बंदर आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रामध्ये विकास होणं हे जास्ती सुकर आणि सोपं होईल आणि देशांतर्गत व्यापाराचा खर्चही त्याच्यामुळे कमी होईल. नेदरलँड आणि स्वीडन हे देश सेमी कंडक्टर चिप्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आघाडीवर आहे. भारतानं केवळ या वस्तू आयात करायचं धोरण ठेवलेलं नाही तर तज्ज्ञता आणि तंत्रज्ञान हस्तांतरण म्हणजे नॉलेज ट्रान्सफर यावर भारतानं भर दिलाय. त्याच्यामुळे भविष्यात भारत स्वतः या तंत्रज्ञानाची निर्मिती करू शकेल. टाटाने जो करार केला आहे तो त्या दृष्टीने महत्वाचा आहे. इटलीशी पण जे नवीन करार झाले त्याच्यामध्ये भारतीय कापड, चामडं, दागिने, ज्वेलरी तसंच कृषी उत्पादनांना युरोपियन बाजारपेठ थेट आणि सुलभ प्रवेश याच्यामुळे मिळेल. त्याच्यामुळे भारताची निर्यात वाढून परकीय चलनाचा साठा देखील वाढण्यासाठी हातभार लागेल. सेमीकंडक्टरच्या करारामुळे भारताला चिप डिझायनिंग आणि प्रगत उत्पादन केंद्र म्हणजे ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगचे हब्स तयार होतील. भारताच्या दृष्टीने तो फार मोठा भविष्यदर्शी लाभ आहे आणि यात अभियंत्यांपासून ते कामगारांपर्यंत मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. याचा दुसरा लाभ असा की जे लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग असतात म्हणजे MSME ज्याला म्हटलं जातं त्या क्षेत्राला सुद्धा मोठी चालना मिळू शकेल. नॉर्वेशी झालेला जो ग्रीन मेरिटाईम आणि हायड्रोजन संबंधी करार आहे, ग्रीन हायड्रोजन, त्याच्यात भारताच्या किनारपट्टीच्या भागात आणि ग्रामीण भागात हरित ऊर्जा प्रकल्पांची उभारणी होऊ शकेल आणि या प्रकल्पांच्या साहजिकच जे बांधकाम असतं, देखभाल असतं, याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थानिक तरुणांना रोजगार मिळू शकेल. या सगळ्या करारांमुळे भारतात पुढील काही वर्षांमध्ये लाखो थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. स्वीडन आणि नेदरलँडशी जे कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि 6G तंत्रज्ञान करार झालेत त्याच्यामुळे भारतातल्या तरुण अभियंते आणि IT प्रोफेशनलसाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील. MSME आणि स्टार्टअप प्लॅटफॉर्म त्यामुळे नवउद्योजकतेला देखील चालना मिळेल आणि त्याचा परिणाम म्हणून रोजगारामध्ये विस्तार होईल. मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण उत्पादनं आणि सेमीकंडक्टर निर्मिती ही भारतातच होऊ शकणार असल्यामुळे उत्पादन क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर तांत्रिक आणि अतांत्रिक नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतील. नॉर्वे आणि इतर देशांशी हरित हायड्रोजन आणि शाश्वत ऊर्जा या क्षेत्रात जे सहकार्य भारतात द्विपक्षीय सहकार्य आता झालंय त्याच्यामुळे शहरी आणि विशेषतः ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात अशी अपेक्षा आहे. तेव्हा हा जो 5 देशांचा दौरा पंतप्रधानांनी केला तो केवळ राजनैतिक स्वरूपाचा नसून किंवा द्विपक्षीय राजनैतिक संबंध दृढ करण्याचा नसून भारताला जागतिक उत्पादन आणि तंत्रज्ञानाचं केंद्र बनवणारा तसंच देशात रोजगार वाढवण्यासाठी देखील तो फायदेशीर ठरणार आहे. युरोपीय देशांचं म्हणजे या सर्व दौऱ्यांचा सारांश सांगायचा तर युरोपीय देशांचं प्रगत तंत्रज्ञान आणि UAE अफाट भांडवल यांचा भारताच्या अफाट मानवी संसाधनांशी म्हणजे ह्युमन रिसोर्सशी मेळ घालणारी व्यूहनीती आहे. त्याचा परिणाम म्हणून भारताला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचं ध्येय गाठणं सुकर होऊ शकेल.
0: श्रोते हो, कोणत्याही 2 देशांमधील करार हे काही तात्पुरत्या स्वरूपाचे नसतात. दोन्ही देशांच्या मैत्रीचा एकमेकांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधांवर दूरगामी परिणाम होत असतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा हा दौरा आणि त्याचा भारताच्या भविष्य निर्मितीत होणारा लाभ याविषयी बोलताना राहुल गोखले यांनी सांगितलं,
1: या दृष्टीने 2 बाबींचा उल्लेख करता येईल. एक म्हणजे मोदी यांच्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान लायडन विद्यापीठाकडून जे ऐतिहासिक चोलकालीन ताम्रपट औपचारिकपणे भारताला परत करण्यात आला तेव्हा भारतीय सांस्कृतिक वारसा परत मिळण्याच्या दृष्टीनं तो एक ऐतिहासिक क्षणच म्हटला पाहिजे. तर द्विपक्षीय भागीदारी ही केवळ राजकीय किंवा आर्थिक स्तरावर नसते तर सांस्कृतिक स्तरावर देखील असते याचं उत्तम उदाहरण ठरेल. दुसरं उदाहरण म्हणजे मोदींनी

0: आपल्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान तिथल्या प्रसिद्ध धरणाला भेट दिली. त्या धरणाचं नाव अफलास उट डाईक, थोडंसं उच्चारायला अवघड असं नाव येते, पण हे धरण म्हणजे जगातल्या प्रसिद्ध अभियांत्रिकी प्रकल्पांपैकी एक मानलं जातं. सुमारे 80 वर्ष जुनं असं हे धरण आहे आणि 32 किलोमीटर लांबीचं हे धरण हे उत्तर समुद्राला गोड्या पाण्याच्या सरोवरापासून वेगळं करतं. पंतप्रधानांनी या धरणाला भेट दिली याचं महत्वाचं कारण म्हणजे गुजरातमधले जो खंबातचा आखात आहे त्याच्यात कल्पसर याच स्वरूपाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचा विचार चालू आहे. गेल्या अनेक दशकांपासून हा प्रकल्प अभ्यासाधीन आहे. तो प्रकल्पाची लांबी ही साधारण 30 किलोमीटर असेल असा एक अंदाज आहे आणि त्याचा मुख्य उद्देश हा गोड्या पाण्याचा मोठा साठा तयार करणं आणि पूर रोखणं आहे. तेव्हा कल्पसर प्रकल्पासाठी येणारा खर्च देखील 85 ते 90 हजार कोटी इतका अपेक्षित आहे आणि तो पूर्ण होण्यासाठी 2-1 दशकांचा कालावधी लागू शकतो. मात्र पंतप्रधानांनी आता या अफलास उट डाईक या धरणाला जी भेट दिली त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्या देशाकडे असणारा या क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव, मुख्यतः जलव्यवस्थापन आणि अभियांत्रिकी याच्यात जो नेदरलँड्सकडे अनुभव आहे तो पाहता कल्पसर सारख्या आधुनिक अभियांत्रिकी चमत्कार हा भारतात सुद्धा यशस्वीपणे साकारण्यासाठी डच तंत्रज्ञानाची मोठी मदत होऊ शकते या दृष्टीने पंतप्रधानांनी त्याची चाचपणी केली असावी. मोदी यांचा हा दौरा केवळ हा तात्कालिक आव्हानांवर मात करण्यासाठी नव्हता तर भारताच्या नजीकच्या आणि दीर्घकालीन अशा भविष्यातल्या अशा दोन्ही गरजा आणि महत्वाकांक्ष ध्यानात ठेवून आखलेली एक दूरगामी रणनीती आहे असं आपल्याला म्हणता येईल. या दौऱ्यामुळे भारतानं एकीकडे आपल्या पारंपरिक खनिज तेलाची सुरक्षा मजबूत केली आहे, दुसरीकडे नॉर्डिक देशांच्या साथीनं स्वच्छ ऊर्जा आणि हरित तंत्रज्ञानाकडे भारतानं वाटचाल करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीसाठी पावलं उचलली आहेत. सेमी कंडक्टरची निर्मिती असो किंवा प्रगत संरक्षण तंत्रज्ञान असो किंवा अंतराळ क्षेत्रातलं सहकार्य असो, याद्वारे भारताच्या आत्मनिर्भरतेच्या ध्येयाला नवीन चालना मिळेल असं आपल्याला म्हणता येईल. बदलती जी भूराजकीय परिस्थिती आहे म्हणजे युक्रेन वर रशियाने सुरू केलेल्या युद्धापासून गेल्या 3-4 वर्षांमध्ये एक प्रकारचं एक तणावपूर्ण भूराजकीय वातावरण जगभर आहे आणि त्याचा फटका फक्त त्या देशांना नाही तर जगभराला बसतोय. अशा परिस्थितीत भारतानं स्वतःला जगातलं एक विश्वासार्ह सक्षम आणि सामाजिकदृष्ट्या महत्वपूर्ण भागीदार म्हणून सिद्ध केल्याचं या दौऱ्यात भारताला जो प्रतिसाद मिळाला त्याच्यावरनं अधोरेखित होतं हे आपल्याला मान्य करावं लागेल. तेव्हा पंतप्रधानांचा हा जो 5 राष्ट्रांचा दौरा होता तो एका अर्थानं केवळ तात्कालिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी नाही तर भारताच्या भविष्याच्या पायाभरणीचा दौरा होता असं म्हटलं पाहिजे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी जागतिक स्तरावर भारताची एक विशेष प्रतिमा तयार केली आहे. त्यांच्या प्रत्येक दौऱ्यातून देशाच्या विकासाला गती येईल अशा प्रकारचे अनेक करार आतापर्यंत झाले आहेत. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा देखील देशाच्या विकासात महत्वपूर्ण ठरेल हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन दर्शना जोगदंडकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता प्रसारित करीत आहोत माझा वार माझा शिवार कार्यक्रम.

0: नमस्कार मंडळी, आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 22 एक अधिक ज्येष्ठ शके 1948 अर्थात 22 मे 2026. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर इथे हवामान अंशतः ढगाळलेलं राहील. हे होतं हवामान वृत्त. आणि आजच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये परभणी केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम, शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचं नियोजन याविषयी डॉ आनंद कारले यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचे नियोजन याविषयी डॉक्टर आनंद कारले, प्राध्यापक कृषी विद्या, अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, भारतीय शेतीचा कणा मानला जाणारा खरीप हंगाम जवळ येत आहे. बदलत्या हवामानामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे आज पारंपरिक शेतीपुढे देखील मोठी आव्हाने उभी आहेत. आणि अशा काळात केवळ उत्पादन वाढवणं महत्वाचं नसून आपल्या जमिनीचा पोत टिकवून शाश्वत शेती करणं ही देखील काळाची गरज आहे. तसंच मंडळी, जेव्हा मृग नक्षत्राचा पाऊस पडतो त्यावेळेस आपली लगबग सुरू होते ती खरीप हंगामाच्या पेरणीची. पण ही पेरणी फक्त बियाणे टाकण्यापुरतीच मर्यादित नसून ती आपल्या जमिनीचं आरोग्य आणि भविष्यातील नफा ठरवणारी पायरी देखील आहे. मंडळी, खताचा समतोल वापर, बीज प्रक्रिया आणि पाण्याचं नियोजन यातूनच आपल्याला शाश्वत शेती ही साध्य करायची आहे. आणि त्यासाठी मग आपल्याला या खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून पूर्वतयारी ही आपल्याला नेमकी काय करायची आहे. तसं तर आता शेतकरी बंधू पूर्वतयारीत आहेतच, पण तरी देखील शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपल्याला ही माहिती जाणून घ्यायची असेल आणि पुढचा हंगाम आपल्याला यशस्वी करायचा असेल तर त्यासाठी पूर्वतयारी ही आपली अतिशय उत्तम असणं खूप महत्वाचं आहे. आणि आजच्या आपल्या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाची पूर्वतयारी. याविषयी डॉक्टर आनंद कारले, प्राध्यापक कृषी विद्या, अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याकडून ही महत्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत. तर सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. आता आपले बरेचसे शेतकरी हे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीकडे देखील लागलेले आहेत, पण शाश्वत जी आपल्याला शेती ही जी आपल्याला साध्य करायची आहे तर त्यासाठी सुरुवातीला शाश्वत शेती म्हणजे काय आणि त्याची संकल्पना आपल्याला थोडक्यात काय विशद करता येईल?
3: शाश्वत शेती म्हणजे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या स्थानिक संसाधनाचा पुरेपूर वापर करून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता जमिनीचे आरोग्य टिकविणारी, लागवड खर्चात बचत करणारी, जैव विविधता जोपासणारी, पिकांची उत्पादकता वाढवून टिकवून ठेवण्यावर भर देणारी आणि कुटुंबांच्या पोषणविषयक गरजा आणि मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण करणाऱ्या शेतीला आपण शाश्वत शेती असं म्हणतो. तर तसं पाहिलं तर शेती व्यवसायाला जर पुनर्जीवन आणि नवसंजीवनी मिळवून द्यायची असेल तर एकात्मिक शेती पद्धती शिवाय पर्याय नाही. कारण शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणून त्यांचे जीवनमान उंचावणे जर करायचं असेल आपल्याला तर पीक पद्धती सोबत एखादा तरी कृषी पूरक व्यवसायाची जर सांगड घातली तरच आपल्याला शाश्वत उत्पादन हे मिळू शकते.
2: निश्चितच सर, आपल्या शेतीला पूरक व्यवसायांची जोड जर शेतकरी बांधवांनी दिली तर त्यामधून शाश्वत असं उत्पादन आपल्या शेतकरी बंधूंना मिळू शकेल. भारतीय शेती पुढे खूप मोठी आव्हाने ही आता सध्या निर्माण झालेली आहेत. मग त्यामध्ये आपल्याला हवामान बदलाचा अभाव देखील आपल्याला म्हणता येईल आणि सोबतच ज्या काही समस्या आहेत त्या देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात आता येत आहेत. तर त्यातील जे काही आव्हाने आणि समस्या आहेत ह्या नेमक्या कोणत्या आहेत?
3: आपण म्हणलात त्यानुसार हवामान बदल ही फार मोठी समस्या आहे. जागतिक तापमान वाढ त्यामुळेच होत आहे. दुष्काळ आहे, नापीक कर्जबाजारीपणा, अतिवृष्टी, गारपीट, अपुरा पाऊस, दरडोई कमी होत चाललेली जमीन धारणा, जमीनचं क्षेत्र हे दिवसेंदिवस कमी होत आहे, कोडो क्षेत्राचं प्रमाण हे जास्त आहे, ओलिताचं क्षेत्र फक्त 16-18% प्रमाणातच आहे, जमिनीचे आरोग्य बिघडत चाललेले आहे, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जर पाहिलं तर ते फक्त 0.5% आहे, म्हणजे कमी कमी होत चाललेलं आहे, तसंच चारा पाणी मजुरांची टंचाई, लागवडीचा खर्च हा वाढत आहे, त्यामुळे आपल्याला जे

0: निव्वळ उत्पन्न जे आहे ते कमी मिळत आहे. त्याचबरोबर संतुलित अन्न नसल्याने कुपोषण समस्या वाढत आहे. प्रदूषण, ऊर्जेची समस्या, वाढती लोकसंख्या, त्याला लागणारा अन्नधान्याची गरज हे सुद्धा वाढत आहे. पिकांची उत्पादकता, सर्वच पिकांची जवळपास कमी आहे आपल्या भागामध्ये. अस्थिर बाजारभाव आहेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. इत्यादी आव्हाने आणि समस्या हे शेतकऱ्यांपुढे भेडसावत आहेत.
1: निश्चितच ज्या काही समस्या तुम्ही सर आता सांगितल्या की त्या समस्येचा सामना देखील आपल्या शेतकरी बंधूंना करावा लागत आहे, आणि तरी देखील आपले शेतकरी बंधू न खचता हा अन्नपूर्णेचा रथ ते पुढे पुढे नेत असतात. आता ऊन, वारा, पाऊस हे संकट तर त्यांच्या समोर उभीच आहेत. हा जर विचार केला तर या वर्षीचा जो काही मे महिना आहे, हवामानाचा अंदाज कसा राहील बरं सर?
0: हवामान विभागाकडून मे महिन्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. मे महिन्यात देशभरात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकणासह महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक दिवस उष्ण लाटांची शक्यता असल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरणार आहे. त्याचबरोबर विदर्भ व मराठवाड्यात उन्हाचा ताप जाणवणार असल्याचे असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. राज्याच्या बहुतांश भागामध्ये सरासरीच्या तुलनेत किंवा काही भागामध्ये अधिक पाऊसमानाची शक्यता वर्तविली गेली आहे. आणि प्राथमिक अंदाजानुसार मान्सूनचं जे आगमन जे आहे ते 14 ते 20 मे दरम्यान दक्षिण अंदमान समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात दाखल होण्याचे संकेत आहेत. यावर्षी एल निनोचा प्रादुर्भाव असल्याने पाऊसमान 92% प्लस मायनस 5% अनुमान सांगितले गेले आहे. तर आणखी जास्त सविस्तर आपल्याला मेच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये जास्त आपल्याला किंवा हवामानाचा अंदाज जास्त चांगल्या प्रकारे वर्तविला जाईल.
1: तर सर म्हणजे वारंवार आपल्या विद्यापीठाकडनं आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत हवामानाचा अंदाज हा दर आठवड्याला आपण सांगत असतो, आणि त्यानुसार मग आपल्या शेतकरी बंधूंना पुढचं नियोजन काय करायचं आहे हे देखील त्यांना कळत असतं. ज्या प्रकारे अंदाज येईल त्या त्या प्रकारे आपण ही माहिती ती आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत निश्चितच आपण पोहोचवणार आहोत. सर आता तुम्ही बोलता बोलता म्हणाला होतात की आपली शेती शाश्वत आपल्याला करायची असेल तर त्यासाठी एकात्मिक शेती पद्धती ही देखील शेतकरी बांधवांना करणं खूप गरजेचं आहे. तर त्याच दृष्टिकोनातून ही शेती शाश्वत करायची असेल तर त्यासाठी जो कानमंत्र आहे तो शेतकऱ्यांना काय द्याल तुम्ही?
0: शाश्वत शेती उत्पादनाची गुरुकिल्ली ही 3 सूत्रावर आधारित आहे. त्यामध्ये पहिलं सूत्र म्हणजे नियोजन, व्यवस्थापन, मॅनेजरियल स्किल समजा, आणि तिसरं म्हणजे सिंहावलोकन. आता हे 3 सूत्र जे आहे ते शेती व्यवसाय असो, तुमचा कोणता उद्योगधंदा असो, नोकरी असो किंवा इतर ठिकाणी सुद्धा आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर ह्या 3 सूत्रीचा अवलंब आपण करू शकतो.
1: आणि ह्या 3 सूत्रीचा अवलंब करूनच आपल्याला आपली शेती ही शाश्वत करायची आहे. तर सर आता शेतीच्या नियोजनामध्ये कोणकोणत्या बाबी महत्वाच्या आहेत की त्या शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवायला हव्यात?
0: शेतीचे नियोजन म्हणजे थोडक्यामध्ये भविष्यातील कार्यक्रमाची रूपरेषा असून त्यामुळे भविष्यातील विकासाबाबतचा अंदाज यामध्ये बांधला जातो. प्रामुख्याने शेतकऱ्याकडे उपलब्ध असणाऱ्या साधन सामुग्रीचा योग्य समन्वय साधून त्याचा उपयोग विविध उत्पादनाच्या बाबींसाठी कशा प्रकारे करावा याची सुस्पष्ट आखणी किंवा आराखडा म्हणजेच शेतीचे नियोजन होय. उपलब्ध असणारे आपल्याकडे जे साधनं आहेत त्याच्यामध्ये जसं की जमीन आहे, पाणी, मजूर, भांडवल, बैलजोडी, खते, बियाणे, कीटकनाशके यांचा कार्यक्षमतेने वापर केला तर उत्पादन खर्चामध्ये बचत होणार आहे. आणि नियोजन केल्यामुळे काय होईल की वेळेची बचत होईल, ऐनवेळेला आपल्याला धावपळ होणार नाही आणि अनावश्यक आणि अवाजवी जो खर्च आहे तो आपल्याला टाळता येईल. आणि सुरुवातीलाच एखाद्या पिकाचा अंदाजित खर्च आणि त्यापासून मिळणारे अंदाजे उत्पन्न याची जर आपल्याला पूर्वकल्पना आली तर त्यानुसार आपल्याला नियोजन करता येईल. जोखीम पत्करण्याची क्षमता सुद्धा आपली वाढते. आणि नियोजनासोबतच हवामानाचा अंदाज, बाजारातील चढ उतार, मागणी व पुरवठा इत्यादी गोष्टींचे ज्ञान असणे शेती व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी आवश्यक आहे.
1: निश्चितच सर, शेतीचं व्यवस्थापन आणि सिंहावलोकन हे नेमकं शेतकरी बांधवांनी कसं करावं?
0: शेतीचे व्यवस्थापन करीत असताना वेळेवर कामे करणे फार महत्वाचं आहे.
1: खरंच आहे.
0: प्रत्येक काम वेळेवर केले तरच त्यापासून आपल्याला फायदा मिळणार आहे. त्यासाठी सुरुवातीपासूनच तयारी करावी लागते. तर उदाहरण द्यायचं झालं तर पेरणी करायची म्हणलं की लगेच आपण तिफन घेऊन गेलं की लगेच पेरणी करता येत नाही. त्यासाठी आपल्याला पूर्व मशागत आणि इतर सर्व कामे केल्यानंतरच आपल्याला पेरणी करता येते. मग एखादा निर्णय घेताना सर्वांचे म्हणणे विचारात घेऊनच निर्णय घ्यायला पाहिजे. विशेषतः निर्णय प्रक्रियेमध्ये पिकांची निवड, जाती इत्यादी बाबत सर्व कुटुंबाचा सहभाग असायला पाहिजे. अनुभवी शेतकऱ्यांचा आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आपण ते निवडायला पाहिजे. आणि व्यवस्थापन कौशल्यामध्ये म्हणजे वेळेचे व्यवस्थापन, मजुरांचं व्यवस्थापन, निविष्ठाचे व्यवस्थापन, त्याचबरोबर साधने आपल्याकडे जी आहेत त्याचं व्यवस्थापन, नंतर पैशाचं व्यवस्थापन, स्वतःचं व्यवस्थापन आणि कुटुंबाचं व्यवस्थापन इत्यादी सर्व घटक यामध्ये येत असतात. त्यानुसार आपण हे व्यवस्थापन करायला पाहिजे. आणि सिंहावलोकनच्या बाबतीमध्ये आपण विचारलं तर मागील वर्षी झालेल्या चुकांची दुरुस्ती करून पुन्हा पुन्हा त्या चुका होणार नाहीत याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि चुकांची पुनरावृत्ती जर टळली तर शेती व्यवसायामध्ये फार लवकर सकारात्मक बदल दिसून येतील. शेतकऱ्यांनी शेती करीत असताना पिकांच्या लागवडीच्या खर्चाचा हिशोब न ठेवल्यामुळे आपल्याला नेमके कोणते पीक फायदेशीर आहे ते समजत नाही आणि वारंवार तेच आपण पीक घेतल्याने काय होतं, शेती ही तोट्यामध्ये येते. म्हणून शेतकऱ्यांनी प्रत्येक पिकाला किती खर्च लागला, उत्पादन किती निघाले, पर्जन्यमानाच्या नोंदी, कोणता वाण आपण वापरला, किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव कसा होता इत्यादी सर्व माहिती आपण डायरीमध्ये लिहून ठेवायला पाहिजे. शेतीचा उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी शेतीचा हिशोब ठेवणं फार महत्वाचं आहे. बरेचसे शेतकरी शेतीचा हिशोब न ठेवल्यामुळे आपल्याला फायदेशीर पिके कळत नाहीत. मग फायदेशीर पिके आपण पुढील वर्षी तेच पीक घेऊ शकतो आणि तोट्यामध्ये येणारे पिके आपण बाजूला ठेवू शकतो. दुष्काळी परिस्थितीत किंवा दीर्घकालीन पावसाचा जर खंड पडला तर कोणते वाहन चांगले येते याची मिळू शकते आणि पुढील संभाव्य नुकसान आपल्याला टाळता येते.
1: निश्चितच
0: शेतकऱ्यांनी काटेकोर शेतीचा म्हणजे ज्याला आपण प्रेसिजन फार्मिंग असं म्हणतो अवलंब करा. म्हणजे शेती व्यवसायामध्ये निविष्ठांचा वापर करीत असताना योग्य वेळी योग्य त्या मात्रेत आणि योग्य त्या ठिकाणीच बियाणे, ते कीटकनाशके, तणनाशके, पाणी दिल्या गेले तर चांगल्या प्रकारे फायदा ते जर दिल्या गेल्यामुळं अपव्यय पण होतो किंवा नुकसान पण होतं आणि अनावश्यक खर्च सुद्धा आपला वाढतो. अशा प्रकारे जर आपण लोकन हे सूत्र जर आपण शेती व्यवसायामध्ये धरले निश्चितच आपले शेतीचं उत्पादन हे वाढणार आहे.
1: निश्चितच सर, म्हणजे अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या शेतकरी बांधवांनी खरीप करत असताना लक्षात ठेवायला पाहिजे हे तर तुम्ही सांगितलं. आणि नेमकं आपण सिंहावलोकन देखील कशा पद्धतीने करायला पाहिजे, नियोजन आपलं कसं असायला पाहिजे आणि सुरुवातीपासूनच जर नियोजन आपण चांगल्या पद्धतीने करत गेलो तर निश्चितच आपल्याला या माध्यमातून उत्पादनात वाढ आपली होईल, नाही का सर? शेतकरी बांधवांनी खरीप हंगामाची पेरणी करत असताना कोणती योग्य वेळ साधणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांनी कोणत्या महत्वाच्या बाबी विचारात घ्याव्यात?
0: पेरणी योग्य पाऊस होताच म्हणजे जून महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे 75 ते 100 मिलीमीटर जेव्हा पाऊस पडेल त्यावेळेस वापसा आल्याबरोबर आपण पेरणी करायला हरकत नाही. त्याच्या अगोदर थोडा पाऊस जरी पडला तर लगेच आपण पेरणी करायला घाई करू नये. त्याचबरोबर घरचं बियाणं जर आपण वापरणार असाल तर काही पिकांची आपण धूळ पेरणी करू शकतो हवामान अंदाजाच्या घेऊन. आणि घरचं बियाणं जर वापरणार असाल तर मग बीज प्रक्रिया अवश्य करावी, रायझोबियम, PSB किंवा अझोटोबॅक्टर त्या त्या पिकांच्या ह्याच्यानुसार. आणि खताची मात्रा ही पेरूनच द्यायला पाहिजे, शिफारशीप्रमाणे पेरूनच द्यायला पाहिजे. तणनाशकाचा वापर हा म्हणजे जर आपण प्री इमर्जन्स ज्याला म्हणतो आपण उगवणीपूर्वी जर आपल्याला करायचा असेल तर पेरणीनंतर लगेच 2 ते 3 दिवसांमध्ये करायला पाहिजे. म्हणजे पिकांच्या उगवणीवर परिणाम होणार नाही. पेरणी ही उताराला आडवी करायला पाहिजे, शक्यतो पूर्व पश्चिम दिशा निवडावी म्हणजे खरीपासाठी. आणि सोयाबीनची आणि इतर पिकांची पेरणी आपण BBF यंत्राच्या सहाय्याने करावी, आंतरपीक घ्यावे. त्याचबरोबर सभोवताली 1 किंवा 2 सापळा पिके आपण घेऊ शकतो जेणेकरून किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव हा आटोक्यात येईल. उदाहरणार्थ मका, एरंडी, भेंडी, चवळी किंवा झेंडू या 1 किंवा 2 पिकांच्या काही ओळी आपण सभोवताली जर पेरल्या तर संभाव्य किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव हा कमी व्हायला मदत होणार आहे.
1: निश्चितच, म्हणजे वारंवार सर आपण शेतकरी बंधूंच्या कानावर टाकत असतो की पेरणी करण्याच्या अगोदर कोणत्या गोष्टींवर शेतकरी बांधवांनी लक्ष ठेवायला हवं नाही का. सोबतच सर आता खरीप हंगाम जो आता येणार आहे तर त्या खरीप हंगामामध्ये पिकांची निवड देखील खूप महत्वाची आहे की त्या माध्यमातून त्यांचं उत्पादन हे त्यांना शाश्वत करता येईल, तर त्यासाठी काय माहिती तुम्ही शेतकरी बांधवांना सांगाल.
0: येत्या खरीप हंगामासाठी पिके निवडत असताना जमिनीचा प्रकार कोणता आहे, हवामान, बाजारभाव, भांडवल आणि साधन सामुग्री आपल्याकडे कोणकोणती आहे या सर्व बाबींचा आपण विचार करायला पाहिजे. एकाच पिकावर जास्त क्षेत्र घेण्यापेक्षा, सोयाबीन किंवा कापूस एकच पीक घेण्यापेक्षा, शेतकऱ्यांनी जर 3 ते 4 पिके जर घेतली थोड्या थोड्या क्षेत्रावर तर संभाव्य जो धोका आहे आपल्याला तो टाळता येईल. आता उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपल्याकडे 4 एकर शेती आहे, तर 1 एकर मध्ये मूग किंवा उडीद घ्यावे. पिकं निवडताना हे विविध कालावधीचे असायला पाहिजे. म्हणजे हे मूग घेतला आपण तर 65 ते 70 दिवसामध्ये तयार होतो. मधुमका 2 एकर मध्ये मधुमका आणि काही भाजीपाला घ्या, तर मधुमका हे 75 ते 80 दिवसामध्ये तयार होते. भाजीपाल्याला 1.5 महिना, कोथिंबीर सारखे जे छोटं घेतलं पीक आपण तर 45-50 दिवसापासून सुरू होतं. त्याच्यानंतर 3 एकर मध्ये आपण सोयाबीन अधिक तूर हे आंतरपीक घेऊ शकतो. आणि 4 एकर मध्ये आपण बीटी कापूस आणि तूर हे आंतरपीक जर घेतलं तर अशा प्रकारे म्हणजे विविध कालावधीमध्ये येणारे पिकं जर आपण घेतले तर मध्ये पावसाचा जर कुठे खंड पडला तर त्यामुळं एकाच पिका जर घेतला आपण तर ते पूर्णच पिकाचं नुकसान होईल. परंतु इथं तसं होणार नाही. आपण 3 ते 4 पिकं घेतल्यामुळं जर समजा पावसाचा खंड 1 महिन्याने जर पडला तर ते मूग तरी आपल्या हाती येईल. मधुमक्का असे वेगवेगळ्या कालावधीचे पिकं घेतल्यामुळे आपण पावसाच्या लहरीपणावरती सुद्धा या ठिकाणी आपण मात करू शकतो. अशा प्रकारे जर आपण खरीप हंगामामध्ये पिकांची जर निवड केली तर निश्चितच आपलं शाश्वत उत्पादन मिळणार आहे आणि जो धोका जो आहे तो आपल्याला या ठिकाणी कमी करता येईल.
1: खरंच आहे सर. आता उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी ही संकल्पना जर आपल्याला साकारायची असेल तर त्यासाठी काय करायला हवं, म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊन त्यांचं जीवनमान देखील उंचावेल.
0: की शेतकऱ्यांना जर शाश्वत उत्पादन आणि आर्थिक नफा जर मिळवायचा असेल तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की पीक पद्धती सोबत कृषीपूरक व्यवसायाची सांगड घातलीच गेल्या पाहिजे. म्हणजे शेती तिथे जोडधंदा आहे, कन्सेप्ट हा असायलाच पाहिजे, तरच आपल्याला उत्पादनामध्ये शाश्वतता येणार आहे. आता कृषीपूरक व्यवसायामध्ये आपल्या गरजेनुसार किंवा भांडवलानुसार आपण निवडू शकतो. त्यात सर्वात 5-6 जे उद्योगधंदे जे चांगले आहेत त्यामध्ये दुग्ध व्यवसाय आहे, शेळी पालनला खर्च कमी लागणार आहे, फुलशेती आपल्याकडे जर समजा सिटी जवळ असेल तर फुलशेती सारखा चांगला पर्याय आहे, रेशीम उद्योग आहे, कुक्कुटपालन, कृषी प्रक्रिया आणि मूल्यवर्धन. अशा प्रकारे आपल्याला जे योग्य वाटतो किंवा आपल्याकडे जे कच्चा माल जसा आहे त्याप्रमाणे जर आपण एखादा पूरक व्यवसाय किंवा जोडधंदा जर निवडला तर त्यापासून आपल्याला अधिक उत्पादन जे मिळणार आहे. त्याचबरोबर शेत तेथे शेततळे जशी ही संकल्पना आहे त्यानुसारच शेत तेथे जोडधंदा पण आवश्यक आहे. शेततळे जर असेल आपलं घेतलेलं तर त्या ठिकाणी आपण मत्स्यपालन सुरू करू शकतो. भूजल साठा वाढवणं ही काळाची गरज आहे. मूलस्थानी मृद व जलसंधारणाची कामे हाती घ्यायला पाहिजे. विहीर फेरभरण, उपनदीका पुनर्भरण, पिकांना मोकाट पद्धतीने पाणी न देता आपण ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर करायला पाहिजे. आता आपल्याला कल्पना असेल की शेततळ्यामध्ये जवळपास 35% पाण्याचं बाष्पीभवन होतं, म्हणजे पाणी हे बाष्पीभवनाद्वारे उडून जातं. त्यावर जर आपण सोलर पॅनल बसवलं तर पाण्याचा होणारा अपव्यय टाळणार आहे आणि लोड शेडिंगचा जो प्रश्न आहे तो सुद्धा कायमचा सुटणार आहे. तसेच शेतामध्ये बोर जवळ आपण सोलर कृषी पंप बसवायला हरकत नाही. गट शेती किंवा करार पद्धतीच्या सहाय्याने आपण शेती करून लागवडीचा खर्च हा कमी करता येतो. सेडनेट आधारित सेंद्रिय भाजीपाला जर आपण घेतला किंवा फुलशेती केली तर हवामान बदलामुळे उदाहरणार्थ गारपीट किंवा दुष्काळ, अवकाळी पाऊस किंवा धुकेमध्येच येतं तर यापासून होणारं नुकसान हे टाळता येणार आहे आपल्याला. काही क्षेत्र आपण जर समजा सेडनेटवर सेंद्रिय भाजीपाला घेतला तर यापासून आपल्याला बचाव करता येणार नैसर्गिक आपत्तीपासून. महिलांना आपण बचत गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे ही सुद्धा काळाची गरज आहे. म्हणजे शिलाई मशीन, पापड उद्योग, लोणचे म्हणा, अगरबत्ती, मेणबत्ती तयार करणे, हळद मिरची कांडव, एक पिठाची गिरणी, अशा प्रकारे जर छोटे छोटे कुटीर उद्योगाचं जर त्यांना आपण स्वावलंबी बनवलं तर त्यापासून सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी उत्पादन मिळणार आहे. तर मजुरांच्या टंचाईवर मात करण्यासाठी यांत्रिकीकरणाद्वारे शेती करायला पाहिजे. जसं आता आपल्याकडे कस्टम हायरिंग सेंटर झालेले आहेत, म्हणजे भाडे तत्वावर आपण ट्रॅक्टर, कृषी अवजारे घेऊन सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. पीक विमा अवश्य काढायला पाहिजे. जी जोखीम जी आहे, नुकसान जे होणार आहे ते पीक विम्यामुळे आपल्याला त्याच्यापासून फायदा मिळणार आहे. त्याचबरोबर बाजारभाव कमी असेल तर धान्य आपण शासकीय गोदामात किंवा वखार महामंडळामध्ये साठवलं आणि जेव्हा भाव चांगला येईल त्यावेळेस जर विकलं तर आपल्याला चांगलं उत्पादन किंवा चांगला नफा मिळणार आहे. अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं किंवा हे सूत्र जर अवलंबले तर उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी व्हायला फार काळ लागणार नाही.
1: खरंच आहे सर. आणि ही संकल्पना जर आपल्याला प्रत्यक्षात उतरवायची असेल तर त्यासाठी आता जे तुम्ही उपाय सांगितले की अशा प्रकारे शेतकरी बांधवांनी जे छोटे छोटे कुटीर उद्योग आहेत, शेतीपूरक उद्योग आहे, याचा उपयोग जर शेतकरी बांधवांनी करून घेतला तर त्यांचं उत्पन्न हे शाश्वत होण्यासाठी अजून छान असा मार्ग त्यांना मिळेल. तर सर शेवटी सारांश रूपात शेतकऱ्यांना येणारा जो खरीप हंगाम आहे तर तो यशस्वी होण्यासाठी आपण काय मार्गदर्शन कराल?
0: तसं पाहिलं तर मानवी जीवन आपण हे जर बघितलं तर हे जसं जन म्हणजे हे लोकसंख्या आली तसं पाच जवळ अवलंबून आहे. म्हणजे कसं जमीन, जंगल, जल, जनावरे आणि जैवविविधता म्हणजे वनस्पती सर्व हे पाच घटक जे आहे ते याच्यामध्ये समतोल साधणं फार महत्वाचं आहे. आणि समतोल साधून संतुलन आणि त्याचं संवर्धन करणं हे सुद्धा फार महत्वाचं. चारोळी एक आठवते की शेवटी या खरीप हंगामासाठी थेंब थेंब पाण्याचा आडवा, धरणी मातेचा भूजल साठा वाढवा, कण कण मातीचा थोपवा, जमिनीची होणारी धूप थांबवा, शेतात व पडीक जमिनीत वृक्ष लावा, हवामान बदलाचे दुष्परिणाम थोपवा, एकात्मिक शेती पद्धती आपल्या शेतात राबवा आणि आपले जीवन सुखी एवं समृद्ध बनवा. अशा प्रकारे हे आपण आपल्या या खरीपाचं या हंगामासाठी जर तयारी चांगली केली तर जसं सुरुवातीला मी सांगितलं की शेती तिथे जोडधंदा असल्याशिवाय आपली शेती आपल्याला परवडणार नाही किंवा शाश्वत होणार नाही. निसर्गाकडे चला हा सुद्धा कन्सेप्ट फार महत्वाचा आहे. पर्यावरणाचा ऱ्हास नाही होणार किंवा निसर्गाला उरबाडू नका अशा प्रकारचे जर आपण टाळलं तर आज जे होणारा हवामान बदलामुळे जागतिक तापमान वाढ होत आहे याचे संभाव्य दुष्परिणाम सुद्धा आपल्याला टाळता येतील. निसर्गाकडे जसं परोपकाराची भावना आहे, तो जसा दातृत्वाची भावना आहे, तशा प्रकारे जसं आपल्याला निसर्ग सर्व काही देतो त्यानुसार आपण आपल्या भविष्यातील किंवा भावी पिढीला जर आपण काही अशाच प्रकारचं परोपकारवरती जर अवलंबिली तर त्यापासून निश्चितच भावी पिढींचं सुद्धा चांगलं होणार आहे. अशा प्रकारे जर आपण येणाऱ्या खरीप हंगामामध्ये चांगल्या प्रकारे जर नियोजन, व्यवस्थापन आणि सिंहावलोकन या त्रिसूत्रीचा जर अवलंब केला तर येणारा हा खरीप हंगाम हा शेतकऱ्यांना निश्चितच चांगला जाणार आहे. शेवटी सर्व शेतकरी बंधू येणारा खरीप हंगामाच्या शुभेच्छा व्यक्त करतो.
1: अगदी सर. जाता जाता जो महत्वपूर्ण असा संदेश तुम्ही शेतकरी बांधवांना दिलेला आहे, कवितेच्या माध्यमातून तुम्ही शेतकरी बांधवांना जो संदेश दिलाय की पावसाचं पाणी अडवणं असेल, जमिनीची सुपीकता जपणं आणि हवामानानुसार आपल्या पिकाची निवड करणं, ह्या त्रिसूत्रीचा जर आपण वापर केला तर नक्कीच आपल्याला ही शाश्वत शेती ही आपल्याला करता येईल आणि खरीप हंगामाचं अगदी चांगल्या प्रकारे पूर्व मशागतीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी छान अशी तयारी केली आणि तुम्ही जे छोट्या छोट्या मुद्द्यांच्या मार्फत प्रत्येक शेतकरी बांधवांना जागृत केलेलं आहे की कशा प्रकारे जर आपण कामाचं नियोजन व्यवस्थित असेल तर आपला येणारा हंगाम आहे खरीप हंगाम हा यशस्वी जाईल आणि शेतकऱ्यांना त्या माध्यमातून चांगली अशी आर्थिक समृद्धी देखील येईल. सोबतच कृषीपूरक व्यवसायांची साथ जर शेतकरी बांधवांनी निवडली तर त्या माध्यमातून देखील आपल्याला उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी ही जी संकल्पना आपल्याला प्रत्येकाला साकार करायची आहे त्यासाठी देखील खूप अशी मदत होईल. सर आजच्या कार्यक्रमात आपण महत्वपूर्ण अशी माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविली, त्याबद्दल मी समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचे नियोजन याविषयी डॉक्टर आनंद कारले, प्राध्यापक कृषी विद्या, अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: रंजना शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आत्ताचं गाणं होतं प्रकाश पवार यांचं. संगीत दिलं होतं मधुकर पाठक यांनी. आणि याबरोबरच श्रोतेहो भावधारा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबवून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
2: भारत यूरोपियन यूनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी हैं. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
1: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी सांगितलं. मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते CV षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी S. चोकलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या एकंदर 9,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल. 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज पडली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही, असं चोकलिंगम म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. गेल्या 18 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12 लाख युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सीमा भागात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जातील, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत सीमा सुरक्षा दलाचा पदग्रहण समारंभ आणि रुस्तुमजी स्मृती व्याख्यानमालेनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या प्रकल्पाअंतर्गत सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून अभेद्य सीमा सुरक्षा जाळं तयार करण्याच्या दिशेने काम सुरू आहे, असं शाह म्हणाले. ड्रोन, अत्याधुनिक कॅमेरे आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सीमा सुरक्षेसाठी हा प्रकल्प सुरू केला जात असंही त्यांनी सांगितलं. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक केली. मनीषा संजय हवालदार असं या महिलेचं नाव असून एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं तज्ज्ञ म्हणून तिची नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 11 आरोपींना अटक केली आहे. सीबीआयनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले असून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखीन 2 डॉक्टरांची सीबीआयनं चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यासाठी पी.व्ही. कुलकर्णी यांच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखीन काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. चंद्रपूर इथं तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या, त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुर्ले, अनिता मोहुर्ले, सुनीता मोहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये, असं आवाहन वनविभागानं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 8 षटकात 196 धावा झाल्या होत्या. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्याची मुदत 24 मेपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत 23 मेपर्यंत होती. सीबीएसईच्या संकेतस्थळावरती गेल्या काही दिवसांपासून विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अडचण येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला, तर नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबवून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

संतोष तिवासकरांनी सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं श्रोते हो आपण ऐकलीत लोकसंगीताच्या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता 8:30 वाजलेले आहेत रात्रीचे. भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया छाया वानखेडे यांना.

शुभदा देशपांडे यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र समाचार संध्या, त्यानंतर ठीक 9 वाजता न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आणि भेटूया रात्री 10 वाजता नादब्रह्म कार्यक्रम ऐकण्यासाठी. आजचा नादब्रह्म ही नागपूर केंद्राची निर्मिती आहे आणि पंडित शिरीष भालेराव यांचं व्हायोलिन वादन आपल्याला ऐकता येणार आहे. तेव्हा भेटूया 10 वाजता, पण आत्ता आधी समाचार संध्या दिल्लीहून.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज पंडित शिरीष भालेराव यांचं व्हायोलिन वादन आपल्याला ऐकत आहोत. व्हायोलिन वादनात राग मालकंस, मध्यलयगत रूपक तालात आहे, द्रुतगत तीन तालात निपत्त आहे. त्यांना तबल्याची साथ अजिंक्य गलांडे यांनी केलेली आहे. ऐकूया पंडित शिरीष भालेराव यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग मालकंस.

नादब्रह्म कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं बासरीवादन, राग मिश्र खमाज, त्यांना तबलासाद मदन मिश्रा यांची. यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.

रात्रीचे 11 वाजून 10 मिनिटं आणि 15 सेकंद होत आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया पहिल्या सभेत उद्या सकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण